ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे। अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा, ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा आनंदी रहा।

ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तिरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. भक्तिरसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो. मंडळी, आमच्या भक्तिधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात. ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा.

मन एक प्रार्थना, एकच तो, तोही आपलासा, त्याच्यासाठी, त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात. ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

0: बोलते कि इंस्पिरेशन है, ये जब इंटरव्यू ब्रॉडकास्ट होगा तो आपको समझ में आएगा। तो आपने जितना भी शेयर किया एक्सपीरियंस, उसके लिए मैं रेडियो तेरना की ओर से मैं आपको धन्यवाद देना चाहूँगा।
1: थैंक यू।
0: आणि आपण ऐकत राहा रेडिओ तेरना 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो रेडिओ तेरना ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवरही रेडिओ तेरना हा ॲप उपलब्ध आहे। आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरना ऐकू शकता, किंवा http://radio.coe.usmanav.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरना। आपण आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाग्रामला लाईक करा, फॉलो करा। तसेच आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा, त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500 9970500900। ऐकत राहा आनंदी राहा रेडिओ तेरना 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।
1: तुम्हाला माहित आहे का, केंद्र सरकारने जवळपास जर्मनीच्या एकूण लोकसंख्ये इतकी किसान क्रेडिट कार्ड जारी केली आहेत, म्हणजेच 8 कोटी शेतकऱ्यांना। त्यामुळेच आपले शेतकरी म्हणतात की बियाणांपासून ते बाजारपेठेपर्यंत देश त्यांच्या सोबत खंबीरपणे उभा आहे।
2: हमारा छोटा किसान बाजार से महंगे ब्याज पर

0: ऋण लेने के लिए मजबूर था। हमने ऐसे करोड़ों छोटे किसानों को भी किसान क्रेडिट कार्ड की सुविधा से जोड़ा।
1: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जन कल्याणाची।
2: माझा एक हट्टी शेजारी आहे, संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकतं। मी म्हटलं, अरे बाबा, नावच आहे पीएम सूर्यघर मोफत वीज योजना। मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला, आता बसवूनच घेतो। पीएम सूर्यघर मोफत वीज योजना सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in।
3: हर घर सूर्यघर।
4: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
5: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
4: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82-75-92-59-00।
5: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे माय बोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
1: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: यापूर्वी जेव्हा कधी कोणी परदेशातून परत यायचे तेव्हा ते त्या देशांमधील पायाभूत सुविधांची सातत्याने प्रशंसा करायचे, परंतु आता अटल सेतू, सुदर्शन सेतू, जिनाब रेल्वे पूल, बोगी बिल पूल, अटल बोगदा आणि पामबंद सागरी पुलाकडे पहा। या सुविधा प्रत्येक ठिकाणी अधिक जवळ असल्याची अनुभूती देतात आणि प्रत्येक प्रवास अधिक आनंददायी बनवतात।
2: 21वी सदी का भारत आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर के जिस नए युग में प्रवेश कर रहा है वो अभूतपूर्व है, अकल्पनीय है।
1: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची।
3: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
3: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82-75-92-59-00।
4: बाळा, मी काल माझ्या पुतण्याच्या घरी जाऊन आलो, मी तर पाहून थक्कच झालो। ते लोक दिवसभर AC चालवतात, रोज वॉशिंग मशीन लावतात, घरात 2-2 फ्रीज आहेत, पण त्यांचं वीज बिल किती येतं माहितीये? 0। मी विचारलं तर पुतण्या म्हणाला, काका सगळी वर्षाची कृपा आहे। म्हणजे सोलर पॅनलची। मी विचार केला, आता बसवायलाच पाहिजे।
5: PM सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर.gov.in।
6: हर घर सूर्य घर।
3: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पासना BCA, 12वी सायन्स पासना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल, तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
3: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
3: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94-22-92-96-78, 94-21-358-408 आणि 94-21-36-10-71।
0: श्रोते हो, आपला अन्नदाता, आपला बळीराजा, बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ। शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM।

हेलो हेलो हेलो हेलो हेलो हेलो हेलो श्रुति हो, नमस्कार श्रुति हो। अच्छा, आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो।

0: श्रोते हो, नमस्कार श्रोते हो। आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। मंडळी, आपण बघतो आहोत सद्यस्थितीमध्ये आंब्या बहराची फळे ही विकसनशील अवस्थेत आहेत। रोपवाटिकेमध्ये कलमे रोपे ही प्रामुख्याने नवतीवर आहेत। जुलै महिन्यामध्ये सततचे ढगाळ वातावरण आणि रिमझिम पाऊस यामुळे वातावरण बुरशीजन्य रोगाच्या प्रसारासाठी पोषक आहे। अशा वातावरणामध्ये वनस्पती शास्त्रीय आंतरपीक फळगळ, देठ सुकी, पानावरील डाग, पानगळ आणि फळांवर तपकिरी डाग या रोगासाठी कारणीभूत बुरशींची वाढ जोमाने होऊ शकते। त्यामुळे बागेमध्ये पानगळ आणि फळगळ यासारखी लक्षणे दिसून येण्याची शक्यता आहे। त्यामुळे लिंबूवर्गीय फळबागेतील विकृती, फळगळीची लक्षणे आपण जाणून घेऊन त्याच्यावर उपाययोजना करणं सध्याच्या महिन्यामध्ये आणि काही दिवसांमध्ये गरजेचं आहे। सुरुवातीस बघूयात आपण फायटोप्थोरा बुरशीच्या प्रादुर्भावाची लक्षणं। सध्या फायटोप्थोरा बुरशीवाढीस अनुकूल वातावरण असून तिच्या प्रादुर्भावामुळे लिंबूवर्गीय फळपिकाच्या पानावर चट्टे दिसू शकतात, तसेच तपकिरी ब्राऊन रॉट रोग उद्भवू शकतो। हा रोग फायटोप्थोरा पल्मीहोरा आणि फायटोप्थेरा निकोशियानी या दोन प्रजातीमुळे उद्भवत असतो। पानांवर प्रादुर्भाव झाल्यानंतर जमिनीलगतच्या हिरव्या फळांवर तपकिरी करड्या डागांची सुरुवात होते। फळे एका बाजूने करपू लागतात। फळाच्या हिरव्या सालीवर प्रादुर्भाव होऊन फळ हे तपकिरी काळ्या रंगाचं दिसू लागतं। फळे सडून गळतात। या फळसडीच्या अवस्थेत ब्राऊन रॉट किंवा तपकिरी रॉट असंही संबोधलं जाऊ शकतं। फळे खाली पडल्यानंतर फळांच्या पृष्ठभागावर पांढऱ्या बुरशीची वाढ दिसून येते। करड्या रंगाच्या फळांची तोड करून ती निरोगी फळासोबत मिसळल्यास निरोगी फळे देखील सडू शकतात। यानंतर बघूयात देठ सुकणे आणि कोलेस्ट्रिक्टम स्टेम अँड रॉट। कोलेस्ट्रिक्टम बुरशीमुळे संत्रा फळाच्या देठाजवळ काळी रिंग तयार होऊ शकते। तो भाग काळा पडतो। असा भाग नंतर वाढत जाऊन संपूर्ण फळ हे सडू शकतं। कोवळ्या फांद्यावरील पाने सुकणे आणि वाळणे ही या रोगाची सुरुवातीची लक्षणं आहेत। बरेचदा उशीर झालेल्या संसर्गामुळे रोगग्रस्त फळे संकुचित होतात, काळी पडतात, वजनाने हलकी होऊन कडक होतात आणि दीर्घकाळापर्यंत देठांना लटकत राहत असतात। आता हे सगळी लक्षणं आपण या ठिकाणी बघितलेली आहेत। पानगळ आणि फळ पिकावरील तपकिरी रॉटच्या संदर्भामध्ये। आता याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जे आहे मंडळी, याचं व्यवस्थापन करणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे। बागेमध्ये वाफे केलेले असल्यास त्यात पाणी साचून राहते। पावसाळ्यात वाफे मोडून टाकावेत। बागेच्या उताराच्या बाजूने शेतातील पाणी आपण बाहेर काढणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे। झाडांवर गळून पडलेल्या पानांची आणि फळांची त्वरित विल्हेवाट आपण लावावी। असे रोगग्रस्त घटक बागेत किंवा बांधावर तसेच राहिल्यात त्याद्वारे रोगाचा प्रसार वाढून तीव्रता वाढते। वाफा स्वच्छ ठेवावा। फायटोप्थोरा बुरशीमुळे होणाऱ्या पानगळ आणि फळावरील तपकिरी कूज ब्राऊन रॉटचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून संपूर्ण झाडावर फोसेटीएल 2.5 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी करणं गरजेचं आहे। फवारणी करताना झाडाच्या परिघामध्ये फवारणी करा। येथे जमिनीवरील आणि खाली पडलेल्या रोगग्रस्त घटकांवरील बुरशी तिच्या सक्रिय बीजाणूंचा नायनाट होण्यास मदत होईल। चांगल्या परिणामासाठी या द्रावणामध्ये अन्य कोणतेही तत्सम बुरशीनाशके, कीटकनाशके, विद्राव्य खतेही आपण मिसळू नयेत। रासायनिक बुरशीनाशकांच्या फवारणीनंतर 15 दिवसानंतर ट्रायकोडर्मा हार्मियम अधिक स्यूडोनोमास फिलोरोपान्स 100 ग्रॅम प्रति 1 किलो शेण खतात मिसळून प्रतिझाडाच्या परिघातून आपण देणं खूप गरजेचं आहे। कोलेस्ट्रिकम बुरशीजन्य फळझाडासाठी बोर्डो मिश्रण 0.6% मिश्रणाची अरे इकडं रेकॉर्डिंग करायला इकडं वाचायला लागलोय बरोबर आहे की काय विषय अरे इकडं आहे बॅग बरोबर वाचायला ना मी बरोबर येत आहे ते असं वाचायला लागलोय मी
1: कसं होतं इकडं होतं का नाही
0: अरे इकडे ते
1: ऐकून पण ना पुन्हा
0: अरे रिपीट येत नाही, क्वालिटी चांगली येते असं रेकॉर्डिंग इकडे लिहिलेलं आहे ना, मग आता कसं वाचणार तुम्ही?
1: त्याला मिनिमाइज करणार, त्याला वर ठेवून रेकॉर्डिंग करत बस ना.
0: इकडे ते माहिती होती रे, माहिती इकडे
1: ही जी माहिती आहे ना गुगलवर बघितला ना, तीच माहिती तिकडे गुगलवर ओपन कर.
0: फायटोप्थोरा बुरशीमुळे होणाऱ्या पानगळ आणि फळावरील फायटोप्थोरा बुरशीमुळे होणाऱ्या पानगळ आणि फळावरील तपकिरी कूज ब्राऊन रॉटचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून संपूर्ण झाडावर फोसेटिल एल 2.5 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड 50 WP 3 ग्रॅम प्रति लिटर पाणी घेऊन फवारणी करावी. फवारणी करताना झाडाच्या परिघामध्ये फवारणी करावी, जेणेकरून जेथे जमिनीवर आणि खाली पडलेल्या रोगग्रस्त घटकावर बुरशी आणि

0: रासायनिक बुरशीनाशकांच्या फवारणीनंतर 15 दिवसांनंतर ट्रायकोडर्मा हर्मियम अधिक स्यूडोमॉस फ्लोरोसन्स स्लोडोनमॉस फ्लोरोफॉन्स 100 ग्रॅम प्रत्येकी 1 किलो शेणखतात मिसळून प्रतिझाडाच्या परिघात जमिनीतून देणं गरजेचं आहे. कोलेस्ट्रिक्ट्रम बुरशी फळझाडासाठी बोर्डो मिश्रण 0.6% मिश्रणाची किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड 50 WP 2.5 ग्रॅम ही सुद्धा देणं गरजेचं आहे. सध्या संशोधन प्रकल्पामध्ये ॲझोक्ट्रिक्ट्रॉन अधिक डायफेनोझॉल या संयुक्त बुरशीनाशकाच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. त्यात 1 मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेतलेल्या फवारणीचे निष्कर्ष उत्साहवर्धक असले तरी त्याला अद्याप ॲग्रोस्कोची शिफारस अथवा लेबल मिळालेलं नाही. हे देखील शेतकरी बांधवांनी जाणून घेणं खूप गरजेचं आहे. तर मंडळी, सध्याच्या हंगामामध्ये पानगळ आणि फळावरील तपकिरी रॉडचं जर व्यवस्थापन करायचं असेल तर यासाठी ज्या उपाययोजनाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण ऐकलेल्या आहेत त्या उपाययोजना शेतकरी बांधवांनी करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून ही फळबाग आपणास सशक्त आणि निरोगी ठेवता येऊ शकेल. आजच्या आपल्या शिवारवार्ता या कार्यक्रमात एवढंच. आपण पुन्हा भेटणारच आहोत शिवारवार्ताच्या पुढील भागामध्ये. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
2: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
3: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
2: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82-75-92-59-00.
4: जय हिंद. तुम्ही गेल्या दशकभरात घडून आलेला बदलाव पाहिला आहे का? भारत आता दहशतवादाच्या मुळावर थेट प्रहार करतो. आता नक्षलवादाचे उच्चाटन झाले आहे. पूर्वी आपण संरक्षण सामग्री परदेशातून आयात करत होतो, आज आपण विक्रमी संख्येने त्याची निर्यात करत आहोत. भारत आता शांत राहत नाही, भारत आता सहन करत नाही.
5: हमें गर्व है कि पिछले 1 दशक से हमारी सेनाएं तेजी से आत्मनिर्भरता की ओर कदम बढ़ा रही.
4: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

0: व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर कोपार इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू
0: आता यश तुमचं संपर्क प्राचार्य तेरणा ITI MIDC परिसर धाराशिव मोबाईल 82 75 92 59 00 प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
1: 12वी पास ना BCA 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स BSc जनरल तसेच BCom BA MSc कॉम्प्युटर सायन्स 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू
0: विद्यापीठातील पहिले संगणकशास्त्र महाविद्यालय ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव मोबाईल 94 22 92 96 78 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71
2: हा माझा धाकटा भाऊ आहे ना अतिशय खट्याळा आहे कॉलेजमध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा काल मी लाईट बिलावर 0 अमाऊंट पाहिली वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल नाहीतर वीज बिल 0 कसं येईल विचारलं तर म्हणतो दादा सगळी वरच्याची कृपा आहे सोलर पॅनल आहेत ना मी म्हटलं ओहो हे भारी आहे रे PM सूर्यघर मोफत वीज योजना सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in
1: आपली पसंत आमची आवड मनस्वी संगीत शेती महिला आरोग्य विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा ऐकत रहा आनंदी रहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून टाइप करा रेडिओ तेरणा 90.4 रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा नमस्कार आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजे प्रगती पुन्हा एकदा हजर झाली आहे आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे बिग स्टार शो आपले श्रोते जे आहेत भरभरून प्रेम असं बिग स्टार शो आणि क्लासिक रेडिओ शोला देतात त्याबद्दल सर्व श्रोत्यांचे आभार मानते आणि आजचा देखील बिग स्टार जो शो आहे तो अगदी स्पेशल आहे अगदी इतक्या सुंदर माणसावरती आजचा बिग स्टार शो घेऊन मी आपल्यापर्यंत आज आलेली आहे त्यामुळे कोणीही मिस करू नका जे श्रोते लाईव्ह ऐकणार आहेत अशा श्रोत्यांनी मला 99 70 500 900 या क्रमांकावरती नक्की सांगायचं आहे आजचा आपला बिग स्टार शो त्यांना कसा वाटतोय ते तर श्रोते हो आपल्या देशामध्ये अनेक प्रचलित शब्द आहेत जे प्रामुख्याने वापरले जातात यामध्ये घराणेशाही हा शब्द देखील असाच प्रचलित आहे परंतु जी आपल्याकडे संगीत क्षेत्रातील घराणी आहेत तीही अशीच आहेत परंतु फक्त त्या घराण्यात येऊन चालत नाही तर तो वारसाही चालवावा लागतो याचंच एक उदाहरण आणि अशाच कलाकाराला आजच्या आपल्या बिग स्टार शो मध्ये आपण भेटणार आहोत ज्यांनी फार धाडसानं आणि आपल्या कमाल कौशल्यानं आपलं स्थान निर्माण केलंय द ग्रेट किशोरदा यांचे सुपुत्र अमित कुमार श्रोते हो जरी किशोर कुमार पिता असले तरी तेवढ्याच कमालीचे अमित कुमार देखील निघाले तेव्हा जाणून घेऊयात या अवलिया कलाकाराचा प्रवास आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आजचे आपले बिग स्टार द ग्रेट सिंगर अमित कुमार

बिग स्टार शो मध्ये मी आरजे प्रगती आहेच आपल्या सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत द मेलेडियस सिंगर अमित कुमार यांच्यावरती. श्रोते हो, अमित कुमार यांचा जन्म 3 जुलै 1952 रोजी द ग्रेट किशोदा यांच्या घरी झाला. सुरुवातीच्या काळामध्ये अमित देखील गाणी गायचे, परंतु बंगाली सुपरस्टार यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात अमित कुमार यांनी फारच सुंदर असं गीत गायलं आणि वारंवार प्रेक्षकांनी त्यांना परत गाण्याचा आग्रह देखील केला. आणि इथूनच किशोरदा म्हणजेच किशोर कुमार यांनी अमित यांना मुंबईला आणण्याचा विचार केला. याच सोबत त्यांनी स्वतः निर्माण केलेल्या 2 चित्रपटांमध्ये अभिनयाची संधी देखील अमित कुमार यांना दिली. यामध्ये दूर गगन की छाव में आचल के तुझे या गीतांचा समावेश होतो.

मंडळी 1973 मध्ये वयाच्या 21व्या वर्षी अमित यांनी त्यांचं पहिलं व्यावसायिक गीत गायलं, ते दरवाजा या चित्रपटासाठी. सपन जगमोहन यांनी संगीतबद्ध केलेलं होश में हम कहा हे गीत होतं. 1978 मध्ये देश परदेश या चित्रपटातील नजर लागेना साथियो हे गीतही लोकप्रिय झालं. परंतु यानंतर त्यांना मोठा ब्रेक किंवा यश ज्या गाण्याने दिलं ते होतं आर डी बर्मन यांच्या संगीत निर्देशनातलं बालिका वधू या चित्रपटातील ते गीत होतं.

या गीतानं त्यांना राष्ट्रीय गायकांच्या यादीत आणलं. या गाण्याने 1977 साली बीना का गीतमाला या लोकप्रिय कार्यक्रमात या गीताला 26व्या लोकप्रिय गीतांचा दर्जा देखील दिला. 1977 साली बीना का गीतमाला या लोकप्रिय कार्यक्रमात या गीताला 26व्या लोकप्रिय गीताचा दर्जा दिला.

वेलकम बैक आरजी प्रगती सोबत तुम्ही आनंद घेत आहात व्हाट्सअप. वेलकम बैक आरजी प्रगती सोबत तुम्ही आनंद घेत आहात बिग स्टार शोचा. आणि अशीच सदाबहार गीत आणि कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ तेरणाचा ऍप डाउनलोड करायचा आहे प्ले स्टोर ऍप वरून आणि आपल्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला देखील फॉलो करायचा आहे. आजच्या आपल्या बिग स्टार शो मध्ये आपण जाणून घेत आहोत द मेलेडियस सिंगर अमित कुमार यांचा जीवन प्रवास. जे श्रोते हा लाईव्ह कार्यक्रम ऐकतायत त्यांनी मला 99

लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या सोबतची ही गाणी लोकप्रिय होत होती. यानंतर त्यांच्या करिअर मध्ये आणखीन एक मेगा हिट चित्रपट आला, तो होता लव्ह स्टोरी. या चित्रपटातील सर्वच गाणी अमित कुमार यांच्या वाट्याला आली आणि लता मंगेशकर यांच्या सोबत

बिग स्टार शो मध्ये मी आरजे प्रगती आहेच आपल्या सोबत आणि हा शो जे श्रोते लाईव्ह ऐकत आहेत त्यांनी मला 9970509 या क्रमांकावरती सांगायचं आहे की त्यांना आजचा बिग स्टार शो हा कसा वाटतोय ते। श्रोते हो, लव्ह स्टोरीच्या यशानंतर राजेश खन्ना यांनी अमित यांना 50-50 आखिर क्यू, घर का चिराग, स्वर्ग आणि सौतेला भाई यासारख्या चित्रपटांमधून संधी दिली, परंतु आखिर क्यू या चित्रपटातील

या गीताने त्यांची गायकी आणखीनच बहरली. 1980 मध्ये आणखीन एक सुपरहिट गीत मिळालं, ते होतं कुर्बानी मधील लैला ओ लैला. याच बरोबर मैं कातिल हूँ या चित्रपटातील आओ नए सपने बुने हे गीत आणि श्रद्धांजली मधील यूं तो हसीन हजार है हे गीत देखील चार्ट बस्टर ठरलं.

बिग स्टार शो मध्ये मी आरजी प्रगती आहेच आपल्या सोबत आणि आज आपण बिग स्टार शो मधून जाणून घेतोय मलेडियस सिंगर अमित कुमार यांचा जीवन प्रवास. श्रोते हो, 1980 दशकात अमित कुमार यांना जवळजवळ सर्वच संगीत दिग्दर्शक आणि अभिनेत्यांसाठी गाणी गायली. वडील किशोर कुमार नंतर ते हिंदी चित्रपटांमध्ये ते दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक पसंतीचे पार्श्वगायक ठरले. संगीतकारांमध्ये आर डी यांच्या सोबत अमितनी 1975 ते 1994 पर्यंत काळ गाजवला. त्याचबरोबर 1983 ते 1985 पर्यंत बप्पी लहरी यांच्या सोबत त्यांचा काळ गाजला. 1980 दशकात विशेष करून अमित यांनी कुमार गौरव यांच्यासाठी गीतं गायली. यामध्ये रोमांस, तेरी कसम, लवर्स, ऑल राउंडर यासारख्या चित्रपटांचा समावेश करावाच लागेल. दुश्मन

आपण ऐकत आहात रेडिओ 93.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आरजी प्रगती आहेच आपल्या सोबत बिग स्टार शो मध्ये. आजचे आपले बिग स्टार अमित कुमार.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरडा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आरजी प्रगती आहेच आपल्यासोबत बिग स्टार शो मध्ये. आजचे आपले बिग स्टार अमित कुमार. श्रोते हो, 1980 उत्तरार्धात अमित हे अनिल कपूर यांचाही आवाज बनले. यामध्ये त्यांनी तेजाब, युद्ध, आग से खेलेंगे या चित्रपटासाठी गाणी गायली. यामध्ये अनुराधा पौडवाल यांच्या सोबतची त्यांची गीतं प्रचंड लोकप्रिय ठरली. 1988 त्यांनी आणखीन एक जबरदस्त आणि विवादात राहिलेलं गीत गायलं. ते होतं त्रिदेव या चित्रपटातील ओए ओए. या गीतानं देशभरामध्ये धुमाकूळ घातला. याच सोबत अमित यांनी अनेक बहारदार गीतं दिली. यामध्ये बागी, पोलीस पब्लिक, 100 डेज, अफसाना प्यार का यामधील टिप टिप बारिश या गाण्यांनी अमित यांना यशाच्या शिखरावर नेऊन ठेवलं.

दलित, नदीम श्रवण, आनंद मिलिंद तसेच अनु मलिक यांच्यासोबतही त्यांनी काम केलं. यातच त्यांच्या आणखीन एका गाण्यानं धमाल केली. ते होतं बडे मिया छोटे मिया या चित्रपटातील मेरे प्यार करस जरा चखना ओए मखणा ओए मखणा या गीतानं. परंतु यानंतर 1994 सालानंतर त्यांनी बऱ्याच ऑफर्स नाकारल्या आणि थेट स्टेज शोवर त्यांनी भर दिला आणि अनेक संगीत अल्बम त्यांनी तयार केले आणि ते लोकप्रिय देखील झाले.

वेलकम बॅक आरजी प्रगती सोबत तुम्ही आनंद घेत आहात बिग स्टार शोचा आणि आजचे आपले बिग स्टार आहेत द मेलेडियस अमित कुमार. श्रोते हो, अमित कुमार यांचा आवाज आणि त्यांच्या आवाजाचं वलय हे फारच इंटरेस्टिंग असंच आहे. जसं आपण सुरुवातीस घराणेशाहीचा उल्लेख केला, तो वारशासाठी नव्हे तर तो असा पुढे चालवण्यासाठी जसा तो अमित कुमार यांनी चालवला. अमित आजही सक्रिय आहेत. कुमार ब्रदर्स म्युझिक कंपनी त्यांनी स्थापन केली आहे, परंतु आजही स्टेज शोवर हा अवलया येतो तेव्हा अमित कुमार किशोर आणि किशोरचा अमित कधी होतो ते कळतच नाही. गायकी सोबतच अमित एक उच्च कोटीचे मिमिक्री कलाकार देखील आहेत, त्यामुळे त्यांची गाणीही कोणत्याही चित्रपटातील असोत, कोणत्याही संगीतकाराचे असोत, अमित यांचा आवाज आणि त्यांचं सादरीकरण आपल्यालाही एका वेगळ्या जगात घेऊन जातं.

त्यामुळेच अमित कुमार आहेत रेडिओ तेरणाचे बिग बिग स्टार। श्रोते हो, आजच्या आपल्या बिग स्टार शो मध्ये मी आरजे प्रगती इथेच थांबतीये। पुन्हा भेटणार आहोत एका नवीन अवयासोबत आपल्या बिग स्टार शो मध्ये। आजचा आपला शो कसा वाटतोय हे मला नक्की सांगायचं आहे तुम्ही 9970500900 या क्रमांकावरती। तर भेटूयात पुन्हा एकदा नवीन एका बिग स्टार सोबत आपल्या रेडिओ तेरणावर। असंच ऐकत रहा, आनंदी रहा।

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचालित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94222 96 98 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।
0: संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा।
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन,
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपर, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
1: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82 75 92 59 00।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

शुभ दुपार, श्रोते हो, गुड आफ्टरनून. दुपारचे 1:06 होत आहेत आणि आपल्या आवडीच्या आणि लोकप्रिय कार्यक्रमामध्ये मी आरजी प्रगती पुन्हा एकदा हजर झाली आहे, ज्याचं नाव आहे व्हॉट्सअप फरमाईश गाणी. हा कार्यक्रम 9970500 क्रमांकावरती व्हॉट्सअप करून आपल्या आवडीचं गाणं तुम्ही मला पाठवायचं आहे. भरपूर श्रोत्यांच्या आणखीन देखील फरमाईश राहिलेल्या आहेत, तर पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. आज सकाळपासून इकडे थोडा अशा झिमझिम पाऊस झाला आहे, ओझरता ओझरता कुठे काही ठिकाणी चांगला झाला आहे. म्हणजे कसं, धाराशिवमध्ये मी म्हटलं ना की टप्प्याटप्प्यात पाऊस पडतो. आता मी जिथे राहते तिथं पाऊस पडला तर तिथून स्टँडपर्यंत झालेला नसतो, परत स्टँडपासून थोडंसा देशपांडे स्टँड म्हणून आहे आमच्या तिथे, देशपांडे स्टँडपासून ते आयुर्वेदिक कॉलेज आहे तिथपर्यंत पडतो पाऊस, परत तिथून कॉलेजपर्यंत पडत नाही पाऊस, किंवा मग कॉलेजकडे पडतो आणि मग खालती गावामध्ये पडत नाही सिटीमध्ये, असं काहीसं समीकरण धाराशिवमध्ये पाहायला भेटतं. आणि आमचं कसं, धाराशिवमध्ये कसं डोंगर असा भाग आहे, जास्त की उंच टेकडीवरचं गाव म्हणून खरं तर आमचं धाराशिव आहे. आणि तसं पाहायला गेलं तर पूरजन्य परिस्थिती वगैरे इथे नाही, पण गूढ आवाज मात्र नक्की धाराशिवमध्ये सतत होत असतात, खूप गूढ आवाज हे धाराशिवमध्ये होत असतात. तर अशा या वातावरणात आळस्याजल्यासारखं जरी वाटत असेल तरी देखील एकचा जो कार्यक्रम आहे नक्कीच तुम्हाला फ्रेश करतो. आणि या टाईममध्ये जेवण नसून सुद्धा देखील चहाचा फील देणारा हा आपला कार्यक्रम आहे, म्हणजेच एकदम फ्रेश गुड मॉर्निंग वाला फील देणारा माझा आवाज. तर सुरुवात करते व्हॉट्सअप फरमाईशला. पहिली फरमाईश आज खूप छान अशी जब वी मेट या चित्रपटातील गीत आहे आणि श्रेया घोषाल यांच्या आवाजातील गीत आहे, प्रीतम यांचा म्युझिक आहे. चित्रपट खूप गाजला होता, लोकप्रिय ठरला होता, गीतं देखील तेवढीच गाजलेली आहेत. एक वेगळी स्टोरी शाहिद कपूर आणि करीना कपूर यांना घेऊन ही करण्यात आली होती. तर याच चित्रपटातील सुंदर असं गीत आहे ते ऐकायचं आहे, सलहार पहलगाम काश्मीर येथून, जे आपला पीरजादा मिराजुद्दीन सर आहेत यांची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश आहे. ऐकूयात जब वी मेट या चित्रपटातील व्हॉट्सअप फरमाईश, आणि याच गीताने सुरुवात करते आजच्या आपल्या व्हॉट्सअप फरमाईशला.

चला चप्पी मेट या चित्रपटातली सुंदर अशी जी गाणी आहेत ना, खरं तर प्रीत आणि जी काही स्टोरी जब्बी मेटमध्ये दाखवण्यात आहे, अगदी गोड म्हणजे एकदम काहीतरी वेगळी कहाणी घेऊन शाहिद कपूर आणि करीना कपूर यांच्यावर तो चित्रित करण्यात आला होता चित्रपट. सर्वच गीतं छान अशी गाजलेली आहेत, त्यातलंच हे जे गीत होतं ते देखील खूप गाजलं होतं जेव्हा ते रिलीज झालं होतं चित्रपट. आणि खरं तर या चित्रपटात करीना कपूर यांनी इतका वेट

0: कायमचं छाप मारून खरं तर हा चित्रपट गेलेला आहे. आज देखील ती गाणी जेव्हा आपण ऐकतो काहीतरी आठवण येतेच त्या चित्रपटाची. काही ना काही गोष्टी आठवतात ज्या की त्याच्यात सांगितल्या होत्या आणि त्या कोणाकोणाच्या इतक्या जवळ गेलेल्या असतात की तो मग तो पॉईंट ते गाणं आठवलं की मग पूर्ण अख्खी स्टोरी आपल्याला आठवते. आणि कधी कधी मग असं होतं की चला बाबा आज पिक्चर पाहूनच घ्यावं. जरी पाहिला असेल तरी देखील तो चित्रपट डबल पाहण्याची एक वेगळी मजा असते कारण की आठवणी असतात. तर पुढची फरमाईश देखील अशाच आठवणींमध्ये गाजला होता चित्रपट, तो म्हणजे गजनी. म्हणजे एक स्मरणशक्ती विसरलेला माणूस त्याच्यावरती चित्रपट करण्यात आणि तो जो रोल केला आमिर खान यांनी केला होता. आणि गजनी हा का लोकप्रिय ठरला होता, त्या म्युझिकनी त्या गाण्यांनी तो चित्रपट गाजला होता. आणि ज्यामध्ये भूमिका केली होती आमिर खान यांनी आणि ए आर रहमान यांचं म्युझिक होतं आणि आमिर खानसोबत सीन दिसल्या होत्या ज्या की खूप सुंदर आणि खूप गोड दिसतात त्या चित्रपटामध्ये. त्या नंतर काही त्यात दिसून आल्या नाहीत. त्यांचा आय थिंक सो रेडी हा शेवटचा चित्रपट होता, नंतर त्या काही दिसल्या नाही. तर असा चित्रपट गजनी या चित्रपटात त्यांची जरी छोटीशी भूमिका असेल तरी देखील त्या खूप छान दिसून आल्या होत्या, त्यात मला खूप आवडल्या होत्या त्या. तर त्याच चित्रपटातील गीत जे हे जे पहिल्यांदा गाण्यात सुरू होतं हे खरं तर सोनू निगम यांनी हे म्हटलं आहे. म्हणजे फक्त ते गुणगुण नसेल पण काय गुणगुण नाही हो माय गॉड. जर तुम्ही गाणं ऐकलं असेल स्टार्टपासून तर ते गाणं जे स्टार्ट होतं इथूनच सुरू होतं. सोनू निगम ते धून म्हणतायत आणि त्याच्या पुढून ते गाणं सुरू होतं आहे. म्हणजे खूपच भारी गाणं आहे ते. जावेद अली यांनी गाणं म्हटलं आहे पण स्टार्टचं जे हे धून आहे ती सोनू निगम यांनी गायली आहे. तर हेच गीत ऐकायचं आहे. आपले श्रोते आहेत ताज मोहम्मद अन्सारी, गुलाम साहेब राहीब, मेहरा जहा, आझाद नगर, लक्षर हरिद्वार येथून यांची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.
1: इंतजार में रात यूं ही गुजर जाएगी, अब तो बस उलझन है साथ मेरे, नींद कहाँ आएगी. सुबह की किरण न जाने कौन सा संदेश लाएगी, रिमझिम सी गुनगुनाएगी या प्यास अधूरी रह जाएगी.

चला छानशी गीतं येत आहेत, अशीच वेगळी गीतं येणं अपेक्षित आहे रेडिओ तरणा 90.4 FM व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात. तर वेगळी गीतं पाठवणं तेवढंच छान वाटतं, कारण की 30-30 गाणी आपण रिपीट न ऐकता वेगळी गीतं आज ऐकूयात असं मला वाटतं. तर थोडंसं पावसाचं वातावरण आहे आणि पुण्यामध्ये देखील भरपूर पाऊस पडतो आहे असं अमोल कांबळे सर सांगतायत. आमच्या हिंजवडीकडे भरपूर मुसळधार पाऊस चालू आहे असं त्यांनी सांगितलं आहे. तर पुढची फरमाईश असंच जे AR रहमान यांचं संगीत असलेलं सुंदर गाजलेलं गाणं श्रेया घोषाल यांचं पावसाळ्यातलं. बरसो रे मेघा मेघा बरसो रे मेघा बरसो कोसा है बारिश का बोसा है असं जे गीत आता खूप ट्रेंडिंगमध्ये तुम्ही पाहत असाल तर असंच गीत ऐकायचं आहे. नळेश्वर नगर नरवेल जिल्हा बुलढाणा येथून आपले श्रोते आहेत PS नावरकर, निर्मला नावरकर, विशाल नावरकर, मलकापूर येथून नारायण इंगळे, सोपान तायडे, आशिष महुरीकर यांना हे गीत ऐकायचं आहे. तर आनंद घेऊयात. बुलढाणा येथून आपले नवीन श्रोते आहेत, नियमित श्रोते आहेत ते देखील नावरकर फॅमिली, आणि मलकापूर येथून आपले श्रोते नारायण सर, सोपान सर आणि आशिष सर यांची व्हॉट्सअप फरमायश.

चला बर सॉरी मेघा करत वळूयात पुढच्या फरमाईशकडे. गुरु या चित्रपटातील हे खरं तर सुंदर असं गीत होतं. गीत होतं गुलजार यांचं, म्युझिक ए आर रहमान यांचं, गीत गायलं होतं श्रेया घोषाल यांनी. तर पुढची फरमाईश घेऊया. तर पुढची फरमाईश देखील जे आहे असंच सुंदर पावसात ऐकलं जाणारं गीत आहे असं नेहमी आपण ऐकत असतो. पुन्हा एकदा म्हणजे स्टार्टपासूनच आय थिंक सो ए आर रहमान यांचा आवरा चालू झाला आहे. पुढचं देखील गीत ए आर रहमान यांचं, याच्या आधीचं त्याच्या मागचं म्हणजे स्टार्टपासूनच ए आर रहमान यांनी म्युझिक दिलेली गीतं जी आहेत ती आज प्ले होत आहेत. तर तीच तीच न गाणी देता प्लीज वेगळी गीतं द्या असं मला श्रोत्यांना सांगावंसं वाटतंय. आता पावसात एक ठराविक गीतं आहेत ती न देता जी आपण म्हणजे मला असं वाटतं जसं स्टार्ट झाले तसं तीच गाणी आपण ऐकली पावसातली, तर वेगळी गाणी देखील देणं खूप गरजेचं आहे. तर हे जे गीत आहे उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांचं सुपर डुपर हिट ठरलेलं चित्रपटातील गीत आहे ताल. आणि 1990s हा खरं तर ब्लॉकबस्टर ठरलेला चित्रपट, सर्वच गाणी लोकप्रिय ठरलेली आहेत आणि हेच गीत ऐकायचं आहे. पूजा अडसूळताईंना ते म्हणताय कुठून आहात, मिरज सांगली येथून आहेत त्या. आणि आज मला ताल या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. मॅम इकडे पाऊस खूप पडत आहे, माझी मुलंही स्कूलमधून घरी आलेली आहेत, त्यांनाही हे गाणं ऐकायचं आहे असं म्हणत आहेत. मला ट्विन्स मुलं आहेत दोन, क्या बात है. तर मुलांची नावं आहेत स्वर्ण अडसूळ आणि सेजल अडसूळ, प्रांजळ अडसूळ. तर नक्कीच ताई आनंद घ्या या सुंदर अशा गीताचा. ऐकूयाच पूजाताई आणि त्यांच्या फॅमिलीची व्हॉट्सअप फरमाईश.

चला तर ताल सितान मिलात पुढे जाऊयात. 1:33 पुढची फरमाईश. मला देखील फार ते गीत आवडतं. मराठीमधलं माझं फेवरेट गीत आहे हे. मम्मीला देखील माझ्या खूप आवडतं हे गीत. चित्रपट आहे फटाकडी, आय थिंक सो फटाकडीच या चित्रपटातील हे गीत आहे. आणि अशोक मामा दिसतात, आणि ज्यांना मी ॲक्शन क्वीन म्हणते, सुषमा शिरोमणी या चित्रपटाच्या डायरेक्टर आहेत, त्यात स्वतः हिरोईन आहेत, निळू भाऊ आहेत, रमेश देव आहेत, रेखा आहेत. खूप सुंदर असा चित्रपट आहे. त्यांची खरं तर सुषमा शिरोमणी यांचं जे प्रोडक्शन आहे, त्यांची जेवढे चित्रपट असतील तेवढे चित्रपट मला खूप आवडतात. त्या वेगळ्याच एक खरं तर मराठीमधल्या ॲक्शन क्वीन का म्हणते तर त्यांनी त्याच्यात अशा ज्या हिरोईन्स होत्या आधीच्या, तसा हिरोईन्स न राहता एक मुलगी फाईट वगैरे करू शकते त्या काळात जीन्स पॅन्ट घालून, असं जे काही त्यांनी केलेलं आहे त्या काळामध्ये, ते खूप मोठं कार्य आहे त्यांचं खरं तर. आणि त्याच म्हणजेच फटाकडी या चित्रपटातील ते गीत आहे जे मला खूप आवडतं. एक शेतकरी गीत आहे खरं तर, आणि शेतीवरच खूप सुंदर असं गीत त्याला लाभलेला आवाज आहे महेंद्र कपूर यांचा, खूप सुंदर असा आवाज. तर पुढची फरमाईश याच गीतासाठी. आणि श्रोते आहेत, दीदी नमस्कार, मी खूप दिवसानंतर फरमाईश पाठवत आहे. इकडे पाऊस चालू आहे. गाण्याचे बोल आहेत आज फटाकडी या चित्रपटातील धरणी आईची माया हे गीत मला ऐकायचं आहे. आणि भागवत गिरी, अशोक दगडे, श्रद्धा गिरी, चेतन दगडे, विद्या व समस्त गिरी परिवार घरी बसून हॅलो फरमाईशचा आनंद घेत आहोत. तर नक्कीच आम्ही वाट देखील पाहतोय. तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी, मुकाम पोस्ट पडेगाव येथून. थँक्यू सो मच सर, नक्कीच तुमची फरमाईश पूर्ण करते. तर हेच गीत आपल्या आणखीन एका श्रोत्यांना ऐकायचं आहे, जे नियमित श्रोते आहेत आपले. दिनकर शिंदे सर, आंबेडकर नगर, इंगळी, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर येथून. बरेच दिवस झाले ते देखील म्हणतायत की माझं गीत आपण घेतलेलं नाही आहे. तर नक्कीच सर आपली फरमाईश पूर्ण करते. ऐकूयात दिनकर सर आणि आपले जे गंगाखेड जिल्हा परभणी येथून जे श्रोते आहेत भागवत सर आणि त्यांच्या फॅमिलीची व्हॉट्सअप फिरमी सॉरी व्हॉट्सअप फरमाईश.

खरं तर जे शेतामध्ये आत्ता सध्या काम करतात त्यांचं हे खूप आवडीचं गीत आहे, खूप खूप लोकप्रिय ठरलेलं हे गीत आहे. महेंद्र कपूर आणि आशा भोसले यांच्या आवाजातील हे सुंदरसं गीत आहे. काय माहिती त्याचा म्युझिक आणि तो माहोल जो आहे तो गाण्याचा तो खूप जवळ वाटतो सर्वांना, खूप छान वाटतं ते गाणं ऐकताना आणि आनंद घेत आहेत. आता सचिन झेंगडे सर देखील मोठ्या साऊंडवरती मोठा साऊंड लावला आहे त्यांनी घरावरती घरामध्ये आणि तिथून मला व्हिडिओ पाठवला आहे त्यांनी आणि खूप छान त्यांनी त्यांचं देखील हे खूप आवडीचं गीत आहे म्हणत आहेत. एव्हरग्रीन गाणं आहे, मला खूप आवडतं हे गाणं. शेतकरी बांधव खरं तर या गीतासोबत खूप कनेक्टेड असतात कारण की हे गीत त्यांच्यापर्यंत इतकं जवळचं आहे की शेतीबद्दलचं त्यांचं प्रेम जे आहे ते व्यक्त करणारं हे गीत आहे. तर पुढचं गीत असं आहे, मुंबईचा फौजदार हा चित्रपट देखील फार गाजला होता जेव्हा तो आला होता. चॉकलेट बॉय ज्यांना म्हटलं जातं असे महाजन हे त्या चित्रपटामध्ये आपल्याला दिसतात आणि त्याच्यासोबत आहेत त्या म्हणजे अशाच गाजलेल्या अभिनेत्री रंजना, रवींद्र महाजनी आणि रंजना यांचा हा कॉम्बिनेशनमधला चित्रपट आहे आणि जगदीश खेबुडकर यांचं गीत आहे. अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी हे गीत गायलेलं आहे, खूप छान असं हे देखील गीत आहे सॉरी. तर एका सागरी किनाऱ्यावरती हे गीत प्रसारित करण्यात आलेलं आहे, तर हेच गीत ऐकायचं आहे. नवीन श्रोता आहेत आपले. मॅडम, मी सचिन गोविंद कोरडे, दैनिक आधुनिक केसरी जिल्हा प्रतिनिधी. मी खूप दिवसापासून हा आपला कार्यक्रम ऐकत आहे. रेडिओ तेरणाचा वर्धापन दिनाची बातम्या मी आधुनिक केसरीमध्ये प्रकाशित केली आहेत असं त्यांनी सांगितलं. थँक्यू सो मच सर. आणि मी सरांना देखील म्हटलं आत्ता मेसेज केला आहे की ती न्यूज असेल तर नक्कीच माझ्यापर्यंत पोचवा, व्हॉट्सअपला तुम्ही सेंड करू शकता सर. आणि सरांनाच आज हे गीत ऐकायचं आहे. हा सागरी किनारा म्हणजे एक वेगळ्या झोनमध्ये घेऊन जाणारे हे देखील गीत आहे. ओला मिठीत जे सुरेश वाडकर आणि त्याचबरोबर अनुराधा पौडवाल यांचा आवाज जो येतो तो खूप कॉम्बिनेशनमधला एक वेगळ्या टाईपचं गीत आहे आणि त्यामुळे तो जो एरा आहे त्या गाण्याचा तो कुठेतरी आपल्याला घेऊन जातो. हा

किनारा. खूप छान गीत आहे, ऐकूयात आणि आनंद घेऊयात या सुंदरशा गीताचा. थँक्यू सो मच सर, असंच कनेक्ट रहा आणि नक्कीच न्यूज असेल तर प्लीज पाठवा सर माझ्याकडे. तर ऐकूयात सचिन गोविंद कोरडे सर यांची व्हॉट्सअप फॉर मायश.

आपण एकदा आहात रेडिओ तेना 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. तर यानंतरची फरमाईश, करण अर्जुन या चित्रपटातील गीत आलेलं आहे आणि हा देखील चित्रपट खूप गाजलेला चित्रपट आहे. करण अर्जुन म्हणजे सलमान खान आणि SRK हे एकमेकांना बोलत नसताना हा चित्रपट आला होता, तो शूट करण्यात आला होता. आणि या चित्रपटाबद्दल खरं तर सर्व गाणी लोकप्रिय ठरली होती तरी देखील, आणि सर्वच कलाकार जे आहेत यामध्ये खरं तर अशोक मामा हे देखील दिसतात आपल्याला मराठी कलाकार, तर काजल आहेत. आणि खरं तर यामधील रेखा यांनी जी भूमिका केली आहे ती खूप गाजली होती. मेरे करण अर्जुन आएंगे हे जे डायलॉग रेखा यांनी म्हटलेला आहे तो म्हणजे कुठेही तुम्ही कॉमेडी करत असाल, जिथे सलमान खान आणि SRK जातात तेव्हा करण अर्जुन याचा उल्लेख होतोच, आणि त्यावेळेस हे खास म्हटलं जातं, मेरे करण अर्जुन आएंगे आएंगे हे जे कोणी करत असेल ती भूमिका तर ती लक्षात राहते. रेखाजींचा तो डायलॉगच सर्वांना खूप आवडला होता करण अर्जुन यामधला. तर असंच हे चित्रपटातील गीत आपले श्रोता नायकाचं, आता श्रोते मला सापडत नाही आहेत कुठे गेले करण अर्जुन हे गीत पाठवणारे नियमित श्रोते आहेत, पण आज बऱ्याच दिवसानंतर त्यांनी देखील मेसेज केला आहे. तर आता जे आपले श्रोते आहेत कुठे गेले, शोधते मी त्या श्रोत्यांना, पण तत्पूर्वी मग त्यांच्याच आवडीचं हे गीत देऊयात जे त्यांना गीत ऐकायचं आहे करण अर्जुन या चित्रपटातील. ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश. तोपर्यंत जे श्रोते आहेत त्यांनी मला मेसेज केला आहे अशा श्रोत्यांनी मला पटकन आता मेसेज करा की हां मी आहे तो करण अर्जुनमधला गीत पाठवणारा श्रोता.

0: चला तर ते श्रोते मला सापडले आहेत ज्यांना करण अर्जुन या चित्रपटातील गीत ऐकायचं होतं. श्रोते आहेत टेंभुर्णी माढा, MIDC टेंभुर्णी येथून आहेत श्रोते आपले. बापू डिडवल पोपट अण्णा असं त्यांनी पाठवलं आहे, जे आहेत MIDC टेंभुर्णी. राजू माने, सचिन पवार, तुमचा आवाज खूप छान आहे मॅडम असं त्यांनी सांगितलं. थँक्यू सो मच सर, तुमची फरमाईश पूर्ण केली बरं. आणि मी गंमत केली, गंमत कशी गंमत केली सांगा, मला माहिती होतं की राखी गुलजार यांनी ती भूमिका केली आहे. मला पाहायचं होतं की आपले श्रोते किती मन लावून माझा कार्यक्रम ऐकतात, म्हणून मी रेखा असं सांगितलं. तर त्यातले जे खरंच मन लावून कार्यक्रम ऐकणारे प्रकाश बोबडे सर त्यांनी सांगितलं करण अर्जुन यांच्या आईची भूमिका ही राखी गुलजार यांनी केली होती. म्हणजे त्यांनी मला सांगितलं आहे, माझ्याकडून चुकलं असेल असं त्यांना वाटलं होतं, पण मी त्यांना सांगितलं की नाही, मी बघत होते कोण ऐकतं. तसंच आपले दुसरे देखील श्रोते आहेत जे नियमित श्रोते आहेत पण कधीतरी फरमाईश पाठवत असतात, तर ते आपले श्रोते आहेत. त्यांनी पण सांगितलं मला, मॅडम रेखा नाही राखी असं त्यांनी सांगितलं. असे श्रोते सरांचं नाव खूप म्हणजे सर पण जास्त मेसेज करत नाहीत. संजय कुमार जाधव सर आहेत, जे आहेत आसनगाव ठाणे येथून. तर तसंच आणखीन एक श्रोते आहेत जे त्यांनी मला सांगितलं की मॅडम रेखा नाही आहेत राखी आहेत असं सांगणारे आपले श्रोते जे आहेत ते म्हणजे अमर सिद्धगणेश सर जे आहेत सिंदफळ तालुका तुळजापूर येथून. त्यांनी देखील मला हे सांगितलं आत्ता की रा आणि कशाचा राखी रेखा रे रा असा फरक झाला, म्हणजे काना मात्राचा फरक हा झाला होता माझ्याकडून. तर सरा ऐकतायत आपले श्रोते. तर कसं आहे ना, एक श्रोते आहेत मला नवीन श्रोते भेटतायत, ते म्हणत आहेत की या ठिकाणी रेडिओ तेरणावर पण निवडलेले श्रोते आहेत त्यांच्यासाठीच फक्त हा कार्यक्रम असतो का. 1 ते 3 एखादा श्रोता नवीन असेल तर श्रोता चालत नाही का मग नवीन श्रोता. तर असे श्रोते नवीन श्रोते आहेत ते म्हणत आहेत की मी अडाणी आहे, ते मला मेसेज करत आहे. मी म्हटलं तुम्ही अडाणी आहात तर मेसेज कसे करतात, तर ते म्हणतात की मी व्हॉइस मेसेजवरती टाईप करून तुम्हाला पाठवतो आहे. तर त्यांनी म्हटले की नवीन श्रोता आम्ही गरीब आणि सामान्य आहोत असं म्हणत आहेत. मी म्हटलं इथं सर्व मला तुम्ही सांगायच्या श्रोत्यांनी की मी खरंच तसं करते का, फक्त मोजक्याच लोकांच्या फरमाईशी घेते का. आणि ते आता कालपासून कनेक्ट झालेत रेडिओ तेरणासोबत, ते काय म्हणत आहेत की मला कळत नाही आहे. म्हणत आहेत मला कळत नाही रेडिओ तेरणाचा ॲप कसं घ्यायचा, मी अडाणीच आहे, तुम्ही सांगत नाहीत नीट. मी त्यांना मेसेज व्यवस्थित केलेत की तुम्ही प्लेस्टोअरला जा, आपला रेडिओ तेरणाचा ॲप घ्या, तिथे तुम्हाला आपला रेडिओ काय काम करतो हे समजेल. तर ते म्हणतात की काय नेमकं असतं ह्याच्यात, आता रेडिओमध्ये काय काम असतं हे तुम्ही रेडिओ ऐकल्यानंतर त्यांना समजणार ना की रेडिओ काय काम करतो. तर ते म्हणत आहेत की आता मला कोणत्या मी म्हटलं कुणी सांगितलं तुम्हाला की फक्त मी मोजक्या श्रोतांची फरमाईश घेते. तर ते म्हणतात की इथं नावं सांगता येत नाहीत, बरेच जण म्हणतात की रेडिओ तेरणा फक्त काही मोजक्या श्रोतांसाठी असतो आणि तुम्ही काही बोलत नाही म्हणजे हे खरं आहे असं म्हणतात. तर मी त्यांना काय केलं की काल ते खूपच इरिटेट करत होते मला की नेमकं काय काम केलं जातं, नेमकं काय असतं रेडिओ. आता रेडिओमध्ये तुम्ही ऐकताय म्हटल्यानंतर तुम्हाला काय वाटतं रेडिओबद्दल, काय असेल रेडिओ बरं. तुम्ही आकाशवाणी ऐकलाय म्हटल्यावर तुम्हाला आकाशवाणी पण माहिती आहे ना काय काम करते आकाशवाणी, तसंच रेडिओ तेरणा देखील काम करतो. आता हा माणूस खरं तर कोण आहे, कुणी त्याला रेडिओबद्दल सांगितलं, त्यात आणखीन हे सांगितलं की फक्त मोजक्याच लोकांच्या फरमाईशी घेतल्या जातात, हे अगदी चुकीचं आहे सर. तुम्ही आत्ता जरी लाईव्ह ऐकत असाल तर मला माहिती नाही तुम्ही कोण आहात, तुम्ही कालपासून मला सांगताय नागेश सर आहेत कोणतरी, तर ते मला नाही माहिती ते मुद्दाम करतायत की जाणून बजून करतायत मला खरंच कळत नाही. पण एवढे मेसेज ते सहज लिहितात की अडाणी माणूस एवढा सहज मेसेज नाही लिहित, कारण की जेव्हा माझा राक्षीमामा अडाणी असून सुद्धा शेजारच्या मुलाकडून मेसेज करतो तेव्हा मला कळतं की राक्षीमामा खरंच अडाणी आहे, त्यांना मेसेज करता येत नाही. पण हा माणूस जर मला सांगत असेल इथून की मी अडाणी आहे, नागेश म्हणून काहीतरी नाव येते त्यांचं, आणि तुम्ही फक्त मोजक्याच लोकांच्या ते कालपासून खूप इरिटेट करतायत मला, मी त्यांना तरी देखील खूप मेसेज करून छान सांगते की नाही हा सर असं नाही, प्लेस्टोअरला जा, तिथून रेडिओ तेरणाचा ॲप घ्या, तुमचा फरमाईशीचा कार्यक्रम रोजच असतो का. मी त्यांना व्यवस्थित सांगितलं हा रोज असतो, फक्त रविवारी नसतो. तर ते त्याच्यात पण त्यांनी आढेवाढे कसे घेतले मला की रोजच असतो मग रविवारी का नसतो, हे कुठल्या पद्धतीचं बोलणं आहे मला कळत नाही. तर तेच मोजके श्रोते फक्त इथे फरमाईश पाठवतात, फरमाईश तुम्ही पूर्ण करता फक्त. आय एम सॉरी सर, तुम्हाला असं चुकून कुणी सांगितलं असेल ना त्या माणसाचं नाव पण सांगा मला की मोजके. तुम्ही म्हणताय की इथे नाव सांगू शकत नाहीत ना, मला सांगा तुम्ही कोणी म्हणताय ते. मी उगीचंच इथे श्रोते माझे जोडले नाही आहेत, उगीचंच बिनकामाची मी इथं बसत नाही की त्याच त्याच लोकांच्या फरमायशी. खूप लोक आहेत जे आणखीन खूप मेसेज करतात मला. खूप व्यवस्थित तुम्ही एवढं बोलताय तर तुम्ही मला कुठूनही अडाणी वाटत नाहीत नागेश सर, तुम्ही ऐकत असाल लाईव्ह तर. सॉरी, तर पुढची फरमाईश घेते. पुढची फरमाईश घेऊया तुळजापूर येथून जे आपले श्रोते आहेत. अमर सिद्धगणेश सर आणि मित्रपरिवार सिंधवळ तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव येथून फरेव या चित्रपटातील गीत त्यांना ऐकायचं आहे. सुंदर असं हे देखील रोमॅन्टिक गाणं आहे जे त्यावेळेस खूप गाजलं होतं. तर ऐकूयात आणि आनंद घेऊयात या सुंदर अशा गीताचा. ऐकूयात अमर सिद्धगणेश सर यांची व्हॉट्सअप फरमाईश.
1: For the happy couple, उनके दोस्त इंद्रजीत सक्सेना एक नजराना पेश.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. तर आपले श्रोते जे आहेत ते भरपूर आणखीन राहिलेले आहेत. चला तर एक गीत जे त्यावेळेस तो चित्रपट आला तुंबिन आणि सर्व कास्ट जी होती ती नवीन होती. नवीन कास्ट, नवीन चेहरे आणि गाणी देखील तशीच. तर त्याच्यातलं एक गीत आहे खरं तर चित्रपट दर्शना कोठंबेताई आहे, ते जे आहेच जालना येथून. तर त्या काय म्हणत आहेत की सनम रे ताई, ही फरमाईश एकतर चुकीची आहे की तुम्ही गाण्याचं दिले

हे जे गीत आहे खूप, म्हणजे मी लहान होते तेव्हा हे जे मग गाणं आलं होतं तेव्हा, पण जेव्हा माझ्या ऐकण्यात आलं होतं त्यावेळेस मी 20 वर्षाची वगैरे झाले होते तर तेव्हा हे गाणं मी खूप ऐकलं होतं, तेव्हा खूप प्लेलिस्टमध्ये हे गाणं होतं. तर हेच गीत ऐकायचं आहे आपल्या श्रोत्या आहेत दर्शना काठंबे ताई जालना येथून, त्यांना आज हे गीत ऐकायचं आहे. तर आनंद घेऊयात या सुंदर अशा गीताचा. थँक्यू सो मच ताई. असंच ऐकत राहा रेडिओ तरणा 90.4 FM.

चला तर दर्शना म्हटलं होतं चुकून मी, सॉरी दर्शन. चुकून काय झालं की ते दर्शन आणि दर्शना यातला फरक नाही समजला, त्यामुळे दर्शनचं हे गीत होतं. आणि ते म्हटलं परत त्यांनी मेसेज केला की मी दर्शन आहे, बॉय आहे मी. तर दर्शन थँक्यू सो मच, पहिल्यांदा तुम्ही पहिल्यांदा फरमाईश पाठवलीत आय थिंक सो, जालना इथून ते श्रोते आहेत. तर त्यांना हे गीत ऐकायचं होतं. आणि सनम रे या चित्रपटामध्ये तुम्बिनचं वर्जन केलं होतं नवीन चित्रपटामध्ये, ते श्रेया घोषाल यांनी गायलं होतं. क्या बात आहे, छान गीत आहे खरं तर हे. हे जर गीत तुम्ही तुंबिनमधलं ऐकलं तर आणखीन वेगळं वाटतं, याच्यापेक्षा आणखीन वेगळी चाल आणि एक वेगळा झोन त्या गाण्यामध्ये खरं तर दिसतो. ते देखील गीत तुम्ही नक्की ऐका, ते देखील तुम्हाला आवडेल अशी आशा करते. दर्शन थँक्यू सो मच. तर पुढची फरमाईश घेऊयात, असंच एक छानसं गीत मध्ये खूप ट्रेंडिंग ठरलं, गुरु हा चित्रपट, ए आर रहमान यांचं म्युझिक, नवरा बायको पडद्यावरती दिसतात म्हणजेच बिग बे यांचे सुपुत्र आणि त्यांच्या सुनबाई या चित्रपटामध्ये दिसतात. तर जे आपले विजय गोरे सर आहेत आणि राहुल चिकणे सर आहेत, ते असं म्हणतात की आमची देखील 3 दिवस झालं फरमाईश घेतली नाही आहे. तर विजय गोरे सर आणि राहुल चिकणे सर, तुम्ही गुळपोळीचे आहात आणि मी गुळपोळीच्या फरमाईशी घेते, हे तुम्ही अगदी कुणालाही विचारू शकता. आणि काल जरी तुम्ही फरमाईश दिली असेल, दादा कोंडके यांची गीतं अशी असतात की काही देता येत नाही, त्यामुळे बरीचशी गीतं मी स्किप करते, त्यामुळे दुसरी गीतं देणे देखील तेवढंच गरजेचं आहे. आता चिंब पावसानं हे गाणं किती वेळ झालं आपण वाचतो हे तुम्हाला देखील माहिती आहे की किती वेळेस आपण ते गाणं देतो. तर आज हिरामण खिराडे सरांनी देखील ते गीत दिलं होतं, पण मी त्यांना सांगितलं की चेंज करा, तर त्यांनी लगेच चेंज करून दिलं. तसंच आणखीन एक श्रोता आहे, त्यांनी देखील हेच गीत दिलंय, त्यांना देखील मी सांगितलं सर दुसरं गाणं द्या, कारण की 30-30 गाणी परत होतात रिपीट, त्यामुळे ऐकाविषयी अजिबात नाही वाटत, बोर होतात मग ती गाणी. मग काही वेळेस पावसाळा आणखीन खूप आहे, त्यामध्ये आपण नक्कीच आणखीन पावसावरती एक थीम घेऊन पावसाची गीतं घेऊयात, आणि त्यामध्ये नक्कीच या सर्व गाण्यांच्या काय म्हणता येईल की गाण्यामध्ये त्याचा समावेश करूया. तर बरीचशी श्रोते मला सांगतात की तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका, कूल व्हा, अगदी मोठा श्वास घ्या आणि सोडा, तुम्ही असल्या लोकांकडे दुर्लक्ष करा असं वगैरे सांगितलं. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. तर माझ्या घरी माझी सिया बेबी आहे, म्हणजेच एक डॉगी आहे जिचा बड्डे आहे आज. तिचं खूप प्रेम, 2 वर्ष झालं आम्हाला, तिचे 2 वर्ष येऊन झाल्यात घरात असं वाटत पण नाही. आणि तिचं प्रेम जे आहे ते खूप मनाला लावून जातं, खूप प्रेम करते ती आमच्यावरती आणि तिला सतत कोण ना कोण घरात पाहिजे असतं. अशा आमच्या सियाचा बड्डे देखील आज आहे, तर त्यामुळे थोडीशी मी हॅपी पण आहे की तिचा बड्डे आहे, तर ती खुश देखील आहे. पण मम्मी बाबाला खूप मिस करते ती, मम्मी बाबा गावाकडे आहेत, त्यामुळे 2 दिवस झालं जेव्हा ते आले होते तर लगेच गेलेत वापस बाबा मम्मी, तर त्याच्यामुळे तरी देखील ती नाराज झाली आहे. पण हरकत नाही, आम्ही दोघं आहोत, पण तिच्या जवळचा जास्त माझा भाऊ आहे, कारण की तो गाडीवर फिरवत असतो, तिला फार आवडतं गाडीवर फिरण्यासाठी. तर अशा आमच्या सिया बेबी म्हणतो आम्ही तिला, तिचं नाव सिया आहे. तर ही सिया नाही हा, जी सिया तुम्ही आत्ता न्यूजवरती पाहताय ती सिया वेगळी आहे, आणि माझी सिया जी आहे ती खूप प्रेम करणारी आमच्यावरती आहे, जी खूप प्रामाणिक आहे, आणि तिचा आज बर्थडे आहे. तर पुढची फरमाईश खरं तर असंच गीत आहे, तेरे बिना बेसुआदी बेसुआदी रतिया उस जिना, मध्ये खूप गाजलं गीत का माहिती नाही, तो ते जे ट्रेंडिंग ठरलं मधलं कडवं ते खूप गुरु या चित्रपटात इतकं गाजलं की सगळीकडे स्क्रोल करताना तेच गाणं दिसत होतं. तर हेच गीत ऐकायचं आहे तथागत रेडिओ श्रोता संघ अभयखेडा तालुका मानोरा जिल्हा वाशिम येथून हिरामण खिराडे, सारिका आम्रपाली, सोनाली, आदर्श, आर्यन मंगेश, तसेच त्यांचे मित्र सुरेश भट, गौरव खाडे, अनंत कुलकर्णी, संतोष कोळी, अकबर शेख, दत्ता कदम, शशिकांती कांबळे, ओमप्रकाश गित्ते, अशोक शिंदे, रफिक इनामदार, राजकुमार माने, सचिन झेंगडे, गजानन कावरके, प्रमिलाताई बारबोले, आम्हा सर्वांना गोड आवाज असलेल्या प्रगतीताईंना नमस्कार. आणि आज आम्हाला गीत ऐकायचं आहे गुरु या चित्रपटातील. तर हॅपी बर्थडे करतायत प्रकाश बोबडे सर, तसंच औसा येथून सुनील जाधव सर देखील करतायत, राजपदादांनी देखील हॅपी बर्थडे केलं आहे सियाला, थँक्यू सो मच. तर तथागत रेडिओ श्रोता संघ हिरामण खिराडे सर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला या सुंदर अशा गीतानंतर वळूयात पुढच्या फरमाईशकडे. तसेच आपले जे श्रोते आहेत ते म्हणजे शंकर सपकाळ सर कवठे महाकाळ येथून आपले नियमित श्रोते आहेत, पण आत्ता आय थिंक सो त्यांनी मेसेज केला नाही आहे. तर शंकर सपकाळ सर यांना त्यांच्या बर्थडे निमित्त रेडिओ त्रेणाकडून आर जे प्रगतीकडून खूप साऱ्या शुभेच्छा देते आहे सर. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे सर. त्यांची बहीण जी आहेत त्या रेशमाताई त्या नेहमी कनेक्ट असतात रेडिओ त्रेणावरती, तर त्यांनी सांगितलं आत्ता मला, तर थँक्यू सो मच ताई, नक्कीच त्यांच्यापर्यंत माझ्या विशेष पोहोचवा. तर पुढची फरमाईश घेऊयात. जे आपले श्रोते आहेत ते म्हणत आहेत, ताई मी नियमित रेडिओ तेरणा ऐकतो, खूप छान गाणी असतात. माझं नाव सुनील घोलप, नारी गावावरून माझी बायकोसोबत आहे. आज तिला तानी या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे.

तर आम्ही गाण्याच्या आतुरतेने वाट पाहतोय असं त्यांनी सांगितलं. थँक्यू सो मच सर. ताईंचं नाव देखील तुम्ही पाठवलं असतं तर खूप छान, त्यांना आणखीन आनंद झाला असता. हरकत नाही, नेक्स्ट टाईम नक्कीच त्यांचं नाव देखील तुम्ही पाठवा. तर ऐकूयात सुनील सर यांच्या मिसेससाठी खास ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

चला, खूप छान असं गीत आहे. एक स्वप्न पाहणारी मुलगी तानी हा चित्रपट आहे आणि खरं तर गावाकडच्या मुलांनी हे गाणं खरंच आवश्यक ऐकलं पाहिजे असं मला वाटतं, कारण की तिथे अशा मुली होतात की सातवीच्या पुढे किंवा पाचवीच्या पुढे त्यांना नको वाटतं जायला शाळेत. तर तानी हा चित्रपट खरं तर खास गावात दाखवला पाहिजे आणि हे तानीचं जे कॅरेक्टर आहे ते खूप छान कॅरेक्टर दाखवलं की एक खेड्यातली मुलगी आहे आणि ती काय शिकते, शिक्षणासाठीचं तिचं महत्त्व हे जाणून घेता आलं ह्या गाण्यातून. तर थँक्यू सो मच सर, तुम्ही एवढं छान असं गीत पाठवलं, पहिल्यांदाच प्रसारित आपण ते रेडिओ तेरणावरून देखील केलं. तर पुढची फरमाईश घेऊयात. श्रोता आहेत तायप्पा लोके सर वानेवाडी, नियमित श्रोता आहेत ते देखील, पण कधीतरी ते देखील फरमाईश पाठवत असतात. तर आज त्यांनी फरमाईश पाठवलेली आहे, ते आहेत तुळजापूर येथून आहेत ते. तर त्यांना आज कुमार शानू यांच्या आवाजातील गीत ऐकायचं आहे, सर हा चित्रपट आहे. तर ऐकूयात आणि आनंद घेऊयात तायप्पा लोकेसरांच्या या सुंदरशा व्हॉट्सअप फरमायशीचा.

चला तर पुढची फरमाईश देखील अशाच गीतासाठी, कारण की हे गीत देखील तसंच एव्हरग्रीन आहे. श्रोते आहेत ते म्हणतात, हॅलो प्रगती दिदी, मी दिलीप नवनाथ माने, राहणार विठ्ठलवाडी पोस्ट बेंबळी तालुका जिल्हा धाराशिवधून. आजच रेडिओ तेरणाचा ॲप डाउनलोड केला आहे आणि मला खूपच भारी कार्यक्रम आवडतो आणि वाटत देखील आहे. मी शेती करतो दिदी, मला पण एक गाणं ऐकायचं आहे जे गीत सर्वांना खूप आवडतं. असंच गीत आहे एव्हरग्रीन मराठीतलं. तर तेरणाबद्दल दर्शन माने यांनी सांगितलं आहे. ओके, थँक्यू सो मच दर्शन सर, जे आत्ताच त्यांचं खरं तर मेसेज आला होता फरमाईशमध्ये. तर दर्शन सरांनी सांगितलं असं म्हणतात. तर ओके, दर्शन माने सर आहेत, ते दर्शन वेगळे होते. ओके, तर मला ॲप डाउनलोड केला, मला कार्यक्रम खूपच भारी वाटतात. मी आशा करतो की माझं देखील गीत आज पहिल्यांदाच फरमाईश टाकली आहे तर घ्याल. तर नक्की सर, थँक्यू सो मच. दिलीप नवनाथ माने सर, राहणार विठ्ठलवाडी पोस्ट बेंबळी, आज त्यांना जे गीत ऐकायचं आहे झुंज या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. तसंच आपले नियमित श्रोते आहेत शेतकरी बळीआबा उबाळे सर दारफळ येथून, त्यांना देखील आज हेच गीत ऐकायचं आहे. ते म्हणतात, आम्हाला खूप उदास वाटायचं सारखं, 1 ते 3 सारखा हात FM बटणावर जात होता, तुम्ही नसत्यानं आम्हाला करमत नव्हतं, वेळ जात नव्हता. आज आम्हाला गीत ऐकायचं आहे, ते म्हणजे निसर्गराजा ऐक सांगतो हे गीत ऐकायचं आहे. आम्ही सध्या टेंबुर्णी येथे कार्यक्रमास आलो आहोत. आमच्यासोबत आमचे पाहुणे अशोक शिंदे, अतुल गवळी, शिवाजी घुमरे सर, सचिन चव्हाण सर, आम्ही सर्वजण गाडीमध्ये आहोत आणि आनंद घेत आहोत आपल्या फरमाईशचा, असं त्यांनी सांगितलं आहे. थँक्यू सो मच सर. आणि तसंच आणखीन एक श्रोते आहेत ज्यांना हे गीत ऐकायचं आहे. आणखीन एक श्रोते कुठे गेले ज्यांना हे गीत ऐकायचं होतं? हां, ते सापडले, ते आहेत विठ्ठल गोपीनाथ चव्हाण सर, राहणार तांबेवाडी तांडा तालुका बार्शी. आमच्या मामांसाठी एक गीत होऊन जाऊ द्या असं म्हणतायत. लय भारी रेडिओ तेरणा ऐकतोय असं म्हणतायत. देवीदास हरिबा राठोड अपसिंगा असं त्यांनी पाठवलंय, मामा आहे असं त्यांनी सांगितलंय. तर नक्कीच मामांसाठी गाणं होऊन जाऊ देत असं म्हणतायत ते. तर नक्कीच मामांच्या आवडीचं आज पहिल्यांदाच त्यांनी देखील फरमाईश पाठवली. थँक्यू सो मच सर. ऐकवायत शेतकरी बळीआबा उबाळे सर आणि त्याच्यासोबत जे सर्व सहकारी आहेत, तसंच विठ्ठल गोपीनाथ चव्हाण सर आणि आणखीन एक श्रोते जे आपले, त्यांना हे गीत ऐकायचं होतं, ते म्हणजे दिलीप नवनाथ सर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

तर हेच गीत आणखीन आपल्या एका श्रोत्यांना ऐकायचं होतं, ते माझ्याकडे विसरून गेले होते. लक्ष्मण लोंढे सर, रेखा लोंढे राहणार नळी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर, त्यांना देखील आज झुंज या चित्रपटातील गीत ऐकायचं होतं. ताई, तुमचा आवाज पण खूप छान आहे, आम्ही रेडिओ तेरणा लाईव्ह ऐकत असतो, कार्यक्रम ऐकत असतो, कुठंही जात असो, टू व्हीलरवर देखील आम्ही असो, आमच्या गावाकडे ताई आमची फरमाईश घ्या असं म्हणतायत. ते आता टू व्हीलरवरती देखील आहेत आणि कार्यक्रमाचा आनंद घेत आहेत असं ते सांगतायत. थँक्यू सो मच लक्ष्मण लोंढे सर, रेखा लोंढे राहणार नळी तालुका पंढरपूर यांची देखील हीच फरमाईश.

चला तर पुढची फरमाइश देखील अशाच सुंदर एव्हरग्रीन गाण्यासाठी. मराठीतलं हे देखील खूप लोकप्रिय आणि गाजलेलं गीत आहे. माझं घर माझा संसार या चित्रपटातील गीत आहे. अजिंक्य देव आणि रीमा लागू या देखील या चित्रपटामध्ये दिसतात आणि खूप गाजलेलं हे देखील गीत आहे. आणि सुधीर फडके यांचं म्युझिक आहे याला. तर मुग्धा दिसतात त्यांच्यासोबत. तर हीच फरमाइश ऐकायची आहे. 3 दिवस झाले आपल्या श्रोत्या फरमाइश पाठवतात, त्या देखील पूनम वायदंडे पंढरपूर देगाव येथून. तर त्यांना देखील आज त्या म्हणतात मी 3 दिवस झाले फरमाइश पाठवते ताई, तर नक्कीच तुम्ही आज घ्या असं त्यांची आशा आहे. तर नक्कीच ताई फरमाइश पूर्ण करते. पूनम वायदंडे पंढरपूर देगाव यांची फरमाइश.

चला पुढची फरमाइश घेते आहे. पुढची फरमाइश आलेली आहे, ते आपले श्रोते नवीन आहेत ते देखील, आणि आज त्यांनी पहिल्यांदाच फरमाइश पाठवली आहे. ते म्हणत आहेत, मुक्काम पोस्ट गुळपोळी तालुका बार्शी, अमोल सावंत, राजू गोरे सर, कारागीर बिरू सावंत, त्यांना आज बाळाचे बाप ब्रह्मचारी या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. खूप दिवसापासून ट्राय करत आहोत आम्ही, द्राक्ष बागेत काम करत आहोत, तेरणा केंद्र ऐकत ऐकत, असं ते सांगतात. तर नक्कीच सर, सर्वजण तुम्ही सोबत आहेत. एक मैत्रीवरचं खूप सुंदर आणि खूप मध्ये ट्रेंड ठरलेलं गाणं आहे, ते गीत नक्कीच आपल्या श्रोत्यांना आवडतं आणि तेच गीत मी देणार आहे. तर ऐकूयात जे आपले नवीन श्रोते आहेत, अमोल सर, राजू सर, कारागीर बिरू सावंत यांची व्हॉट्सअप फरमाइश.

चला तर हे असंच रक्ताचं नातं खरं नाही म्हणत आपलं नातं जर खूप छान आहे असं म्हणता येईल, कारण की न भेटता ना ओळख असताना आपण एवढे कनेक्ट झालेलं आहोत सर्वजण माझ्यासोबत रेडिओ तेणासोबत, आणि जेवढं प्रेम देता तुम्ही तर ते प्रेम असंच कायम राहत हे गाणं खास आपल्यासाठी खरं तर देता येईल. तर पुढची फरमाईश घेते, पांडुरंग विश्वनाथ खापरे सर आहेत, राहणार छत्रपती शिवाजी महाराज चौक लातूर येथून, सातत्यानं रेडिओ तेरणा ऐकत असतो. आजची फरमाईश आहे ब्रह्मचर्य चित्रपटातील गीतासाठी असं त्यांनी सांगितलं आहे. मोहम्मद रफी यांचा आवाज आहे, संगीतकार आहे शंकर जयकिशन, गीतकार हसरत जयपुरी. तर त्यांना हे गीत ऐकायचं आहे. आज बऱ्याच दिवसानंतर ब्रह्मचर्य चित्रपटातील गीत आलेलं आहे, तर ऐकूयात. थँक्यू सो मच सर. ऐकूयात पांडुरंग विश्वनाथ खापरे सर यांची व्हॉट्सअप फरमाईश ब्रह्मचर्य या चित्रपटातील गीतासाठी.

आज खूप दिवसानंतर हे गाणं ऐकलं, खूपच बऱ्याच दिवसानंतर, जेव्हा मम्मी रंगोलीवरती वगैरे लावायची तेव्हा ते गीत ऐकलं होतं, पण त्याच्यानंतर बऱ्याच दिवस वर्ष झाले असतील खूप की हे गीत मी ऐकलं नव्हतं, आज खूप दिवसानंतर हे गीत ऐकलं. तर पुढची फरमाईश देखील अशाच खूप आयकॉनिक राहिलेला चित्रपट आहे क्रांती, आणि त्याच्यातली देखील गीतं सर्वांनाच आवडतात. तर त्याच्यातलं एक गीत आहे लता मंगेशकर यांनी गायलेलं, खूप छान असं परवीन बॉबी आणि यांनी तो झुमऱ्यावरती केलेला डान्स हा लक्षात राहिला, ते गाणं त्याच्यामुळे लता मंगेशकर यांनी गायलं त्याच्यामुळे खूप दिवसानंतर ते पण गाणं मला लक्षात आलं. तर क्रांती या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे रवींद्र झेंडे सर, अहिल्यानगर येथून आहेत आणि ते म्हणतायत त्यांच्यासोबत आहेत सारंगधर जरहाड जना लांडगे मॅडम, तसंच पाटील मॅडम आहेत. आम्ही नगरला कंपनीमध्ये काम करत असताना रेडिओ तर ऐकत असतो आणि तुमचा आवाज अतिशय छान आहे, तुमचा आवाज मध्यंतरी ऐकायला मिळत नव्हता तेव्हा आम्ही रेडिओ तेरणा ऐकणं बंद केलं होतं. बाप रे, थँक्यू सो मच सर, खूप प्रेम करतात सर तुम्ही देखील, क्या बात है, थँक्यू सो मच सर. असंच प्रेम करत राहा, ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM. ऐकूयात रवींद्र सर आणि त्यांच्यासोबत ज्या मॅडम आहेत जना मॅडम आणि पाटील मॅडम, तसंच सारंगधर सर आहेत बहुतेक, तर यांना हे गीत ऐकायचं आहे. ऐकूयात क्रांती या चित्रपटातील हे सुंदर असं गीत.

खरं तर काही चित्रपट असे बनलेले असतात जे आपण सतत पाहत असतो, त्यामध्ये क्रांती हा आमच्या घरात सातत्याने पाहिला जाणारा चित्रपट, मम्मी बाबा मम्मीच्या हे देखील आवडीचं गीत आहे क्रांती या चित्रपटातील, ती सतत म्हणायची, त्यामुळे हे गीत माझ्या लक्षात राहिलं होतं. आणि बाबांच्या आवडीचं गीत होतं या क्रांती या चित्रपटातील चना चना जोर गरम जे गाणं आहे ते खास बाबा मुद्दाम म्हणायचे, मुद्दाम चिडवण्यासाठी मम्मीला. आणि परत मग मम्मीचं लुई शमश लुई हे गाणं एक मम्मीचं फेवरेट असायचं, ती कधीही म्हणायची. आत्तासुद्धा ती जेव्हा लाईव्ह ऐकत असेल तर नक्कीच तिच्या आवडीचं गीत लागल्यानंतर ती कंटिन्यू म्हणत पण असेल. आणि तसंच लगेच तिला पुढची देखील गीतं जी लुई शमाशा ते सुद्धा ती थोड्या वेळाने म्हणायला सुरुवात करेल, कारण की तिच्या खूप आवडीचं गीत आहे. आणि बाबांच्या देखील खूप आवडीचा चित्रपट क्रांती आहे, त्यांना त्यांना देखील तो सतत फार आवडतो पाहण्यासाठी. तर आमच्या सियाचा बर्थडे आहे तर तिकडून मम्मी मेसेज करते की सियासाठी गाणं दे, सियासाठी गाणं दे. खरं तर मम्मी बाबांना खूप मिस करते, कालपासून जेव्हा ते सोडून गेले तसं ती तोंड पाडून घरात बसली आहे, माहिती आहे ती अशी हसत नाही आहे. जेव्हा मम्मी बाबा आले होते वापस तर ती खूप खुश झाली होती, घरात कोणी ना कोणी असतं त्यामुळे ती खूप खुश होती, तिला घरात कोणी कोणी माणसं पाहिजे असतात. आणि आज तिला मम्मी बाबा गेल्यापासून घरात कोण नाही दिसत तर ती खूप नाराज झाली आहे, पण आज ती खुश झाली आहे. तिच्या आवडीचा पदार्थ खायला तिला दिला त्याच्यामुळे ती खूप खुश झाली होती सकाळी. तर तिच्यासाठी बड्डेसाठी बघू गाणं मला सुचत नाही आता खरं तर तिच्यासाठी कोणतं गाणं द्यावं, कारण की खूप ती जीव लावते आम्हाला सगळ्यांना, खूप प्रेम करते ती, न बोलता देखील खूप काही गोष्टी शिकवते ती, अशी आमची प्रामाणिक सिया बेबी आहे. तर पुढची फरमाईश घेते आहे, खरं तर आता जाण्याची वेळ होते, त्यामध्ये जे गीत आहे आल्या आल्या जाऊ नका असं जे गीत आहे तुमचं आमचं जमलं या चित्रपटातील गीत पाठवलं आहे श्रोते आहे आपल्या सुदर्शन पाटील शेडशिंगे सर तालुका माढा. गुड आफ्टरनून प्रगतीताई, आज आम्हाला एकदम मस्त फ्रेश मूड वाटतो आहे, आवाज तुमचा सतत कानावरती पडतो आहे, खूप छान वाटते. रेडिओ तेनाच्या ग्रुपमधून संघाकडून तुमच्या पाठीशी सतत आमची साथ आहे. तर आज आम्हाला गीत ऐकायचं आहे, त्यांच्यासोबत आहेत संतोष ताकमोगे, सिद्धेश्वर क्षीरसागर, माऊली देशमुख, योगेश पाटील, अनिकेत शेळके, कृष्णा शेळके, रामेश्वर पाटील, विश्वनाथ पाटील. तर मॅडमचा आवाज म्हणजे कोकिळेचा आवाज असं त्यांनी असं त्यांनी सांगितलं आहे. थँक्यू सो मच सर. ऐकूयात सुदर्शन पाटील सर आणि त्यांच्या सर्व मित्रपरिवारांची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश. तर क्रांती या चित्रपटातील एक सुंदर अशी आठवण आपल्या श्रोत्यांनी सांगितली आहे, ते म्हणतात क्रांती चित्रपट हे गाणं खूप सुंदर होतं क्रांती या चित्रपटातील. मी लहानपणी आईकडनं रडून रडून एक रुपया घेतला होता आणि तो चित्रपट पाहायला गेलो होतो. मला चांगला आठवत आहे त्यावेळी माझं वय असेल 12. ओके ताईसाहेब, गंमत सांगायची म्हणजे पिक्चर पाहण्यासाठी त्या काळात फार धडपड असायची आमची. क्या बात आहे, खूप छान आठवण सांगितली सर. आणि खूप सुंदर चित्रपट आहे क्रांती हा, खरंच खूप छान चित्रपट आहे. तर ऐकूयात ऐकूयात आपले जे सुदर्शन पाटील सर आहेत आणि त्यांच्या सर्व मित्रपरिवारांची व्हॉट्सअप फरमायश.

चला तर तुमचं आमचं जमलं या चित्रपटातील हे गीत होतं. पुढची फरमाईश घेते, पुढची फरमाईश मदन कुलकर्णी सर जे आहे धाराशिवतून, बऱ्याच दिवसानंतर त्यांची फरमाईश आलेली आहे आणि एक गीत आहे जे खूप खूप आवडतं मला आणि ते लता मंगेशकर यांनी गायलेलं आहे. उंबरठा हा चित्रपट आहे आणि ते गाणं आवडण्याचं कारण म्हणजे उंबरठा हा चित्रपट मी पाहिला, खूप मनाला लागला तो चित्रपट असं म्हणता येईल की इतका छान चित्रपट आहे तो. आणि त्यात माय वन ऑफ फेवरेट हिरोईन म्हणजेच स्मिता पाटील दिसून येतात. अगदी त्यांचा इतका छान रोल त्या चित्रपटामध्ये पाहायला भेटला. त्या इतकं आवडतातच मला, काय माहीत नाही पण मला खूप आवडतात स्मिता पाटील. तर त्यांचा रोल असेल, त्यांच्या प्रत्येक चित्रपटातील ॲक्टिंग असेल, त्या कशा होत्या हे खरं तर खूप छान आणि खूप कमी वयात त्या आपल्याला सोडून गेलेल्या आहेत. पण काही चित्रपट जे त्यांनी दिलेले आहेत त्यामध्येच उंबरठा या चित्रपटाचा प्रामुख्याने उल्लेख करावा असा वाटतो. आणि त्यातलंच हे गीत आहे सुन्या सुन्या मैफिली तमाझा. म्हणजे त्यांच्यावरच हे डेडिकेट केलं आहे की काय गाणं असं मला वाटतं. तर हेच गीत ऐकायचं आहे मदन कुलकर्णी सर जे आपले धाराशिवेतून नियमित श्रोते आहेत. आज बऱ्याच दिवसानंतर त्यांची फरमाईश ऐकूयात आणि आनंद घेऊयात.

सुंदर असं गाणं उंबरठा या चित्रपटातील, तर पुढची फरमाईश घेते काला बाजार या चित्रपटातील. बरेच दिवस झाले आपले श्रोते आहेत गजानन शामराव चव्हाण सर, मुक्काम पोस्ट झरी, तालुका जिल्हा परभणी येथून. ते देखील म्हणतात फरमाईशमध्ये माझी बरेच दिवस झाले फरमाईश घेत नाही आहेत तुम्ही ताई, शेतामध्ये काम करत करत मी रेडिओ देण्याचा आनंद घेत असतो असं त्यांनी सांगितलं आहे. तर नक्कीच थँक्यू सो मच सर. ते म्हणतात तुमचा आवाज खूप गोड आहे, आवाजामध्ये गाऊन दाखवा. तर हे गीत खरं तर माझ्या आवाजात वेगळं वाटेल, पैसा बोलता आहे. तर हेच गीत त्यांना ऐकायचं आहे. ऐकूयात आपले जे श्रोता आहेत गजानन शामराव चव्हाण सर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला तर 3:16 होता आहेत आणि वेळ होती आहे टाटा बाय बाय म्हणण्याची. पण मम्मी बाबा नक्कीच वाट पाहत असतील सियासाठी कोणतं गाणं द्यायचं आहे. तर एक गीत आहे, इतते सी हसे इतते सी खुशे इतता सा तुकडा चांद का. हे जे गीत आहे ते नक्कीच सियासाठी सूट होतं, कारण की ती दबे दबे पावसे अशी चालत येते, अशी चालत येते ना, खूप छान चालत येते सिया. आणि खूप खुश देखील होते, जेव्हा ती खुश होते पूर्ण उलटी होऊन झोपते आणि हसत असते कंटिन्यू. जेव्हा मम्मी बाबा येतात तेव्हा मग तिला खूप आनंद झाला की ती हसत पण झोपते आणि हसत उठते देखील. तर अशी आमची सिया आहे, खास तिच्यासाठी गाणं देते जाता जाता. तर ज्या श्रोत्यांच्या फरमाईश राहिल्या असतील अशा श्रोत्यांनी प्लीज नाराज होऊ नका, भेटूयात उद्या म्हणते परवा दिवशी आपल्या आवडीच्या आणि लोकप्रिय कार्यक्रमामध्ये. तरी जास्त वेळ घेण्याचा प्रयत्न केलेला आहे मी. तर भेटूयात परवा आपल्या आवडीच्या आणि लोकप्रिय कार्यक्रमामध्ये व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमामध्ये. सियाला विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे करते आणि मम्मी बाबाकडून तिला विशेष आहेत आणि माझ्या मावशीकडून देखील तिला विशेष आहेत आणि जे सर्व तिच्यासोबत आता मम्मी बाबांसोबत असतील त्यांनी विश केलेलं आहे. त्यांनी नावच नाही पाठवलं पण त्यांच्यासोबत कोण कोण आहे. पण माझ्या भावाकडून पण तिला विश केलेलं आहे. सकाळीच त्यांनी स्टेटस ठेवलं आहे तिचं, गाण्याचं एक व्हिडिओ करून ठेवला आहे त्याच्यासोबतचा. तर अशी आमची सिया आहे. भेटूयात सोमवारी. ऐकत रहा, आनंदी रहा आणि काळजी देखील घेत रहा.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

Hello.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपर, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचंच. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.
2: अगं रीमा, सोलर पॅनल बसवून घे, सोलर पॅनल बसवून घे ना. कधीपासून सगळे मित्र मैत्रिणी मला सांगत होते, पण मी ऐकलं जेव्हा पंतप्रधानांनी सांगितलं.
3: भारत सरकार का लक्ष सोलर पॉवर से बिजली बिल झिरो करने का भी है.
2: मी पंतप्रधानांच्या सांगण्यावरून सोलर पॅनल बसवले आणि माझं वीज बिल शून्य आलं. तुम्हीही बसवून घ्या.
4: PM सूर्य घर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर.
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपर, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचंच. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवत हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा. 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
2: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणकशास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
2: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.
3: तुम्हाला माहित आहे का, ईशान्य भारत जो कधी काळी दूरचा वाटत होता तो गेल्या 12 वर्षात आपल्या हृदयाच्या खूप जवळ आला आहे. ईशान्य भारतातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी वाढून 16,200 किलोमीटर वर पोहोचली आहे. सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशाला पहिल्यांदाच हवाई दळणवळणाची जोडणी मिळाली आहे. आता ईशान्य भारतासोबतचे अंतर कमी झाले आहे.
4: नॉर्थ ईस्ट अब दूर नहीं रहा, नॉर्थ ईस्ट अब दिल के भी पास है, दिल्ली के भी पास है.
3: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
2: श्रोते हो, आपला अन्नदाता, आपला बळीराजा, बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तीरणाची साथ. शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM.

हेलो हेलो हेलो हेलो हेलो हेलो हेलो श्रुते हो, नमस्कार श्रुते हो। अच्छा, आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो।

0: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. मंडळी, आपण बघतो आहोत सद्यस्थितीमध्ये आंब्या बहराची फळे ही विकसनशील अवस्थेत आहेत. रोपवाटिकेमध्ये कलमे रोपे ही प्रामुख्याने नवतीवर आहेत. जुलै महिन्यामध्ये सततचे ढगाळ वातावरण आणि रिमझिम पाऊस यामुळे वातावरण बुरशीजन्य रोगाच्या प्रसारासाठी पोषक आहे. अशा वातावरणामध्ये वनस्पती शास्त्रीय आंतरपीक फळगळ, देठसुकी, पानावरील डाग, पानगळ आणि फळांवर तपकिरी डाग या रोगासाठी कारणीभूत बुरशींची वाढ जोमाने होऊ शकते. त्यामुळे बागेमध्ये पानगळ आणि फळगळ यासारखी लक्षणे दिसून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे लिंबूवर्गीय फळबागेतील विकृती, फळगळीची लक्षणे आपण जाणून घेऊन त्याच्यावर उपाययोजना करणं सध्याच्या महिन्यामध्ये आणि काही दिवसांमध्ये गरजेचं आहे. सुरुवातीस बघूयात आपण फायटोप्थोरा बुरशीच्या प्रादुर्भावाची लक्षणं. सध्या फायटोप्थोरा बुरशीवाढीस अनुकूल वातावरण असून तिच्या प्रादुर्भावामुळे लिंबूवर्गीय फळपिकाच्या पानावर चट्टे दिसू शकतात. तसेच तपकिरी ब्राऊन रॉट रोग उद्भवू शकतो. हा रोग फायटोप्थोरा पल्मीहोरा आणि फायटोप्थेरा निकोशियानी या दोन प्रजातीमुळे उद्भवत असतो. पानांवर प्रादुर्भाव झाल्यानंतर जमिनीलगतच्या हिरव्या फळांवर तपकिरी करड्या डागांची सुरुवात होते. फळे एका बाजूने करपू लागतात. फळाच्या हिरव्या सालीवर प्रादुर्भाव होऊन फळ हे तपकिरी काळ्या रंगाचं दिसू लागतं. फळे सडून गळतात. या फळसडीच्या अवस्थेत ब्राऊन रॉट किंवा तपकिरी रॉट असंही संबोधलं जाऊ शकतं. फळे खाली पडल्यानंतर फळांच्या पृष्ठभागावर पांढऱ्या बुरशीची वाढ दिसून येते. करड्या रंगाच्या फळांची तोड करून ती निरोगी फळासोबत मिसळल्यास निरोगी फळे देखील सडू शकतात. यानंतर बघूयात देठ सुकणे आणि कोलेस्ट्रिक्ट्रम स्टेम अँड रॉट. कोलेस्ट्रिक्ट्रम बुरशीमुळे संत्रा फळाच्या देठाजवळ काळी रिंग तयार होऊ शकते. तो भाग काळा पडतो. असा भाग नंतर वाढत जाऊन संपूर्ण फळ हे सडू शकतं. कोवळ्या फांद्यावरील पाने सुकणे आणि वाळणे ही या रोगाची सुरुवातीची लक्षणं आहेत. बरेचदा उशीर झालेल्या संसर्गामुळे रोगग्रस्त फळे संकुचित होतात, काळी पडतात, वजनाने हलकी होऊन कडक होतात आणि दीर्घकाळापर्यंत देठांना लटकत राहत असतात. आता हे सगळी लक्षणं आपण या ठिकाणी बघितलेली आहेत. पानगळ आणि फळ पिकावरील तपकिरी रॉटच्या संदर्भामध्ये. आता याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जे आहे मंडळी, याचं व्यवस्थापन करणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. बागेमध्ये वाफे केलेले असल्यास त्यात पाणी साचून राहते. पावसाळ्यात वाफे मोडून टाकावेत. बागेच्या उताराच्या बाजूने शेतातील पाणी आपण बाहेर काढणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. झाडांवर गळून पडलेल्या पानांची आणि फळांची त्वरित विल्हेवाट आपण लावावी. असे रोगग्रस्त घटक बागेत किंवा बांधावर तसेच राहिल्यात त्याद्वारे रोगाचा प्रसार वाढून तीव्रता वाढते. वाफा स्वच्छ ठेवावा. फायटोप्थोरा बुरशीमुळे होणाऱ्या पानगळ आणि फळावरील तपकिरी कूज ब्राऊन रॉटचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून संपूर्ण झाडावर फोसेटीएल 2.5 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी करणं गरजेचं आहे. फवारणी करताना झाडाच्या परिघामध्ये फवारणी करा. येथे जमिनीवरील आणि खाली पडलेल्या रोगग्रस्त घटकांवरील बुरशी तिच्या सक्रिय बीजाणूंचा नायनाट होण्यास मदत होईल. चांगल्या परिणामासाठी या द्रावणामध्ये अन्य कोणतेही तत्सम बुरशीनाशके, कीटकनाशके, विद्राव्य खतेही आपण मिसळू नयेत. रासायनिक बुरशीनाशकांच्या फवारणीनंतर 15 दिवसानंतर ट्रायकोडर्मा हार्मियम अधिक स्यूडोनोमास फिलोरोपान्स 100 ग्रॅम प्रति 1 किलो शेण खतात मिसळून प्रति झाडाच्या परिघातून आपण देणं खूप गरजेचं आहे. कोलेस्ट्रिकम बुरशीजन्य फळझाडासाठी बोर्डो मिश्रण 0.6% मिश्रणाची अरे इकडे रेकॉर्डिंग करायला इकडे वाचायला लागलोय. बरोबर आहे की काय विषय? अरे इकडे आहे बॅग. बरोबर वाचायला ना मी
1: तोंडाचा ऍक्सेस इकडे आहे, माईक तिकडे पलीकडे.
0: बरोबर येते ते असं वाचायला लागलं मी.
1: कसं होतं इकडे होतं का नाही?
0: अरे इकडे ते
1: ऐकून बघ ना पुन्हा,
0: अरे रिपीट येत नाही, क्वालिटी चांगली येते असं रेकॉर्डिंग इकडे लिहिलेलं आहे ना, मग आता कसं वाचणार तुम्ही?
1: त्याला मिनिमाइज करणार, त्याला वर ठेवून रेकॉर्डिंग करत बस ना.
0: इकडे ते माहिती होती रे, माहिती इकडे होती.
1: ही जी माहिती आहे ना गुगलवर बघितला ना, तीच माहिती तिकडे गुगलवर ओपन कर.
0: फायटोप्थोरा बुरशीमुळे होणाऱ्या पानगळ आणि फळावरील फायटोप्थोरा बुरशीमुळे होणाऱ्या पानगळ आणि फळावरील तपकिरी कूज ब्राऊन रॉटचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून संपूर्ण झाडावर फोसेटिल एल 2.5 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड 50 WP 3 ग्रॅम प्रति लिटर पाणी घेऊन फवारणी करावी. फवारणी करताना झाडाच्या परिघामध्ये फवारणी करावी, जेणेकरून जेथे जमिनीवर आणि खाली पडलेल्या रोगग्रस्त घटकावर बुरशी आणि

0: रासायनिक बुरशीनाशकांच्या फवारणीनंतर 15 दिवसांनंतर ट्रायकोडर्मा हर्मियम अधिक स्यूडोमॉस फ्लोरोसन्स स्लोडोनमॉस फ्लोरोफॉन्स 100 ग्रॅम प्रत्येकी 1 किलो शेणखतात मिसळून प्रतिझाडाच्या परिघात जमिनीतून देणं गरजेचं आहे. कोलेस्ट्रिक्ट्रम बुरशी फळझाडासाठी बोर्डो मिश्रण 0.6% मिश्रणाची किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड 50 WP 2.5 ग्रॅम ही सुद्धा देणं गरजेचं आहे. सध्या संशोधन प्रकल्पामध्ये ॲझोक्ट्रिक्ट्रॉन अधिक डायफेनोझॉल या संयुक्त बुरशीनाशकाच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. त्यात 1 मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेतलेल्या फवारणीचे निष्कर्ष उत्साहवर्धक असले तरी त्याला अद्याप ॲग्रोस्कोची शिफारस अथवा लेबल मिळालेलं नाही. हे देखील शेतकरी बांधवांनी जाणून घेणं खूप गरजेचं आहे. तर मंडळी, सध्याच्या हंगामामध्ये पानगळ आणि फळावरील तपकिरी रॉडचं जर व्यवस्थापन करायचं असेल तर यासाठी ज्या उपाययोजनाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण ऐकलेल्या आहेत त्या उपाययोजना शेतकरी बांधवांनी करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून ही फळबाग आपणास सशक्त आणि निरोगी ठेवता येऊ शकेल. आजच्या आपल्या शिवारवार्ता या कार्यक्रमात एवढंच. आपण पुन्हा भेटणारच आहोत शिवारवार्ताच्या पुढील भागामध्ये. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
2: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
3: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
2: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय. ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब. VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा. उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद.
3: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा. मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
2: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपर, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य तेरणा ITI MIDC परिसर धाराशिव, मोबाईल 82 75 92 59 00।
2: ऐका ना, तुम्ही PM सूर्यघर मोफत बिजली योजनेबद्दल ऐकलंय का?
3: भारत सरकार का लक्ष्य सोलर पावर से बिजली बिल जीरो करने का भी है।
2: यामुळे तुमचं घर सूर्यघर बनतं, म्हणजे वीज बिल शून्य। आणि जास्तीची वीज तयार झाली तर ग्रिडला विकून पैसेही कमवू शकता। मग बसलात काय, आताच रजिस्टर करा PM सूर्यघर.gov.in वर।
4: हर घर सूर्यघर।
1: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM। आपली माणसं, आपला आवाज़।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपर, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
1: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82-75-92-59-00।
2: मोदी हर परिवार को घर में बिजली बनाकर वही बिजली बेचकर कमाई का एक और साधन देना चाहता है।
3: भारताच्या पंतप्रधानांनी भारतात ज्या सौर क्रांतीची सुरुवात केली होती त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय। भारतात 1 करोड 30 लाखांहून अधिक कुटुंबांच्या छतांवर सोलर पॅनल बसले। तुम्हीही या ऊर्जा क्रांतीचा भाग बना। PM सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in। सूर्यघर
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी। तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल, तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
1: विद्यापीठातील पहिले संगणकशास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94-22-92-96-78, 94-21-358-408 आणि 94-21-36-10-71।
0: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजी प्रगती। पुन्हा एकदा हजर झाली आहे आपल्या आवडीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे बिग स्टार शो। आपले श्रोते जे आहेत भरभरून प्रेम असं बिग स्टार शो आणि क्लासिक रेडिओ शोला देतात, त्याबद्दल सर्व श्रोत्यांचे आभार मानते। आणि आजचा देखील बिग स्टार जो शो आहे तो अगदी स्पेशल आहे। अगदी इतक्या सुंदर माणसावरती आजचा बिग स्टार शो घेऊन मी आपल्यापर्यंत आज आलेली आहे, त्यामुळे कोणीही मिस करू नका। जे श्रोते लाईव्ह ऐकणार आहेत अशा श्रोत्यांनी मला 99-70-500-900 या क्रमांकावरती नक्की सांगायचं आहे आजचा आपला बिग स्टार शो त्यांना कसा वाटतोय ते। तर श्रोते हो, आपल्या देशामध्ये अनेक प्रचलित शब्द आहेत जे प्रामुख्याने वाप

ए, तरी तेवढ्याच कमालीचे अमित कुमार देखील निघाले. तेव्हा जाणून घेऊयात या अवलिया कलाकाराचा प्रवास आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून. आजचे आपले बिग स्टार द ग्रेट सिंगर अमित कुमार.

बिग स्टार शो मध्ये मी आरजे प्रगती आहेच आपल्या सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत द मेलेडियस सिंगर अमित कुमार यांच्यावरती. श्रोते हो, अमित कुमार यांचा जन्म 3 जुलै 1952 रोजी द ग्रेट किशोदा यांच्या घरी झाला. सुरुवातीच्या काळामध्ये अमित देखील गाणी गायचे, परंतु बंगाली सुपरस्टार यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात अमित कुमार यांनी फारच सुंदर असं गीत गायलं आणि वारंवार प्रेक्षकांनी त्यांना परत गाण्याचा आग्रह देखील केला. आणि इथूनच किशोरदा म्हणजेच किशोर कुमार यांनी अमित यांना मुंबईला आणण्याचा विचार केला. याच सोबत त्यांनी स्वतः निर्माण केलेल्या 2 चित्रपटांमध्ये अभिनयाची संधी देखील अमित कुमार यांना दिली. यामध्ये दूर गगन की छाव में आचल के तुझे या गीतांचा समावेश होता.

मंडळी 1973 मध्ये वयाच्या 21व्या वर्षी अमित यांनी त्यांचं पहिलं व्यावसायिक गीत गायलं, ते दरवाजा या चित्रपटासाठी. सपन जगमोहन यांनी संगीतबद्ध केलेलं होश में हम कहा हे गीत होतं. 1978 मध्ये देश परदेश या चित्रपटातील नजर लागे ना साथियो हे गीतही लोकप्रिय झालं. परंतु यानंतर त्यांना मोठा ब्रेक किंवा यश ज्या गाण्याने दिलं ते होतं आर डी बर्मन यांच्या संगीत निर्देशनातलं बालिका वधू या चित्रपटातील. ते गीत होतं

या गीतानं त्यांना राष्ट्रीय गायकांच्या यादीत आणलं. या गाण्याने 1977 साली बिना का गीतमाला या लोकप्रिय कार्यक्रमात या गीताला 26व्या लोकप्रिय गीतांचा दर्जा देखील दिला. 1977 साली बिना का गीतमाला या लोकप्रिय कार्यक्रमात या गीताला 26व्या लोकप्रिय गीताचा दर्जा दिला.

वेलकम बैक आरजी प्रगति सोबत तुम्ही आनंद घेत आहात व्हाट्सअप. वेलकम बैक आरजी प्रगति सोबत तुम्ही आनंद घेत आहात बिग स्टार शोचा. आणि अशीच सदाबहार गीत आणि कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ तेरणाचा ऍप डाउनलोड करायचा आहे प्ले स्टोअर ऍप वरून आणि आपल्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला देखील फॉलो करायचा आहे. आजच्या आपल्या बिग स्टार शो मध्ये आपण जाणून घेत आहोत द मेलेडियस सिंगर अमित कुमार यांचा जीवन प्रवास. जे श्रोते हा लाईव्ह कार्यक्रम ऐकतायत त्यांनी मला 9970509 या क्रमांकावरती सांगायचं आहे की त्यांना आजचा आपला बिग स्टार शो कसा वाटतोय ते. श्रोते हो, यानंतर 1978 मध्ये आणखीन एक सुंदर गाणं अमित कुमार यांचं आलं कसमे वादे या चित्रपटातील. यानंतर त्यांनी चोर के घर में चोर, आंधी, आपके दिवाने, खट्टा मीठा, गोलमाल, देश परदेश, परवरिश, गंगा की सौगंध या चित्रपटांमध्ये पार्श्वगायन केलं. लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या सोबतची ही गाणी लोकप्रिय होत होती. यानंतर त्यांच्या करिअरमध्ये आणखीन एक मेगा हिट चित्रपट आला, तो होता लव्ह स्टोरी. या चित्रपटातील सर्वच गाणी अमित कुमार यांच्या वाट्याला आली आणि लता मंगेशकर यांच्या सोबत

बिग स्टार शो मध्ये मी आरजे प्रगती आहेच आपल्या सोबत आणि हा शो जे श्रोते लाईव्ह ऐकत आहेत त्यांनी मला 9970509 या क्रमांकावरती सांगायचं आहे की त्यांना आजचा बिग स्टार शो हा कसा वाटतोय ते. श्रोते हो, लव्ह स्टोरीच्या यशानंतर राजेश खन्ना यांनी अमित यांना 50-50 आखिर क्यू, घर का चिराग, स्वर्ग आणि सौतेला भाई यासारख्या चित्रपटांमधून संधी दिली. परंतु आखिर क्यू या चित्रपटातील

या गीताने त्यांची गायकी आणखीनच बहरली. 1980 मध्ये आणखीन एक सुपरहिट गीत मिळालं, ते होतं कुर्बानी मधील लला ओले ला. याच बरोबर मैं कातिल हूँ या चित्रपटातील आओ नए सपने बुने हे गीत आणि श्रद्धांजली मधील यूं तो हसीन हजार है हे गीत देखील चार्ट बस्टर ठरलं.

बिग स्टार शो मध्ये मी आरजी प्रगती आहेच आपल्या सोबत आणि आज आपण बिग स्टार शो मधून जाणून घेतोय मेलेडियस सिंगर अमित कुमार यांचा जीवन प्रवास. श्रोते हो, 1980 दशकात अमित कुमार यांना जवळजवळ सर्वच संगीत दिग्दर्शक आणि अभिनेत्यांसाठी गाणी गायली. वडील किशोर कुमार नंतर ते हिंदी चित्रपटांमध्ये ते दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक पसंतीचे पार्श्वगायक ठरले. संगीतकारांमध्ये आर डी यांच्या सोबत अमितनी 1975 ते 1994 पर्यंत काळ गाजवला. त्याचबरोबर 1983 ते 1985 पर्यंत बप्पी लहरी यांच्या सोबत त्यांचा काळ गाजला. 1980 दशकात विशेष करून अमित यांनी कुमार गौरव यांच्यासाठी गीतं गायली. यामध्ये रोमांस, तेरी कसम, लवर्स, ऑल राऊंडर यासारख्या चित्रपटांचा समावेश करावाच लागेल.

आपण ऐकत आहात रेडिओ 93.4 FM, आपली माणसं आपला आवाज. आणि मी आरजी प्रगती आहेच आपल्यासोबत बिग स्टार शो मध्ये. आजचे आपले बिग स्टार अमित कुमार.

0: आपण ऐकत आहात रेडिओ तेरडा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. आणि मी आरजी प्रगती आहेच आपल्यासोबत बिग स्टार शो मध्ये. आजचे आपले बिग स्टार अमित कुमार. श्रोते हो, 1980 उत्तरार्धात अमित हे अनिल कपूर यांचाही आवाज बनले. यामध्ये त्यांनी तेजाब, युद्ध, आग से खेलेंगे या चित्रपटासाठी गाणी गायली. यामध्ये अनुराधा पौडवाल यांच्या सोबतची त्यांची गीतं प्रचंड लोकप्रिय ठरली. 1988 मध्ये त्यांनी आणखीन एक जबरदस्त आणि विवादात राहिलेलं गीत गायलं. ते होतं त्रिदेव या चित्रपटातील ओए ओए. या गीतानं देशभरामध्ये धुमाकूळ घातला. याच सोबत अमित यांनी अनेक बहारदार गीतं दिली. यामध्ये बागी, पोलीस पब्लिक, 100 डेज, अफसाना प्यार का यामधील टिप टिप बारिश या गाण्यांनी अमित यांना यशाच्या शिखरावर नेऊन ठेवलं.
1: Oh, yeah.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत मेलेडियस सिंगर अमित कुमार. श्रोते हो, अमित कुमार यांनी 1990 दशकातही नव्या प्रतिभेच्या संगीतकारांसोबत उत्तम काम केलं. जतीन ललित, नदीम श्रवण, आनंद मिलिंद तसेच अनु मलिक यांच्यासोबतही त्यांनी काम केलं. यातच त्यांच्या आणखीन एका गाण्यानं धमाल केली. ते होतं बडे मिया छोटे मिया या चित्रपटातील मेरे प्यार कर सजर चखना ओए मखणा ओए मखणा या गीतानं. परंतु यानंतर 1994 सालानंतर त्यांनी बऱ्याच ऑफर्स नाकारल्या आणि थेट स्टेज शोवर त्यांनी भर दिला आणि अनेक संगीत अल्बम त्यांनी तयार केले आणि ते लोकप्रिय देखील झाले.

वेलकम बॅक आरजी प्रगती सोबत. तुम्ही आनंद घेत आहात बिग स्टार शो चा आणि आजचे आपले बिग स्टार आहेत द मेलेडियस अमित कुमार. श्रोते हो, अमित कुमार यांचा आवाज आणि त्यांच्या आवाजाचं वलय हे फारच इंटरेस्टिंग असंच आहे. जसं आपण सुरुवातीस घराणेशाहीचा उल्लेख केला, तो वारशासाठी नव्हे तर तो असा पुढे चालवण्यासाठी जसा तो अमित कुमार यांनी चालवला. अमित आजही सक्रिय आहेत. कुमार ब्रदर्स म्युझिक कंपनी त्यांनी स्थापन केली आहे, परंतु आजही स्टेज शोवर हा अवलया येतो तेव्हा अमित कुमार किशोर आणि किशोरचा अमित कधी होतो ते कळतच नाही. गायकी सोबतच अमित एक उच्च कोटीचे मिमिक्री कलाकार देखील आहेत, त्यामुळे त्यांची गाणी ही कोणत्याही चित्रपटातील असोत, कोणत्याही संगीतकाराची असोत, अमित यांचा आवाज आणि त्यांचं सादरीकरण आपल्यालाही एका वेगळ्या जगात घेऊन जातं.

त्यामुळेच अमित कुमार आहेत रेडिओ तेरणाचे बिग बिग स्टार। श्रोते हो, आजच्या आपल्या बिग स्टार शो मध्ये मी आरजी प्रगती इथेच थांबतीये। पुन्हा भेटणार आहोत एका नवीन अवयवासोबत आपल्या बिग स्टार शो मध्ये। आजचा आपला शो कसा वाटतोय हे मला नक्की सांगायचं आहे तुम्ही 9970500900 या क्रमांकावरती। तर भेटूयात पुन्हा एकदा नवीन एका बिग स्टार सोबत आपल्या रेडिओ तीर्णावर। असंच ऐकत रहा, आनंदी रहा।

0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.
1: व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन
0: तेरणा ATI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपर, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य तेरणा ATI MIDC परिसर धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00. प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणकशास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: डाउनलोड करिए ओरिजिनल हाई क्वालिटी सॉन्ग्स सारेगामा.com से.

गीतं सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीतं करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीतं ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: हाँ
1: या चुप रहूं
0: ना
1: दिल में मेरे आज क्या है
0: क्या है कह

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

वाह वाह वाह वाह इस दीवाने दिल ने क्या जादू चलाया तुमको हम पे

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।
1: सारे गामा कारवा डिजिटल ऑडियो प्लेयर, इस तोहफे में है 5000 सुनहरे गाने और कुछ यादें।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात। माहिती ज्ञानाची खात्री आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM। आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा।

0: आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा।
1: कह दूं तुम्हें
2: हाँ
1: या चुप रहूं
2: ना,

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
1: दूर जब दिन ढल जाए, सांझ की दुल्हन

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे। अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।